0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

0: सकाळचे 6 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आपली सुखदुःख श्रीरामाला सांगा. तुम्ही सर्वजण छान सेवा करता आहात याबद्दल शंका नाही. अशीच सेवा अखंड चालू ठेवा, त्यातच कल्याण आहे, त्यानंच आपण तरुण जाऊ. जरी कोणी काहीही सांगितलं, यात काय आहे, त्यात काय आहे, यांना काय होणार आहे असं म्हटलं, तरी तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका. परमेश्वराची सेवा वाढवावी तेवढी थोडीच आहे, तो फार मोठा आहे, अमर्याद आहे, त्याला पाहायला तशीच सेवाही फार मोठी करायला पाहिजे. त्याला पाहण्यासाठी तशी मोठी शक्तीही आपल्याला लागेल. अर्जुनाला श्रीकृष्ण परमात्म्यानं दिव्य दृष्टी देऊन दर्शन घडवलं. ती दिव्य दृष्टी आपल्याजवळ नाही, पण ती मिळवण्याची शक्ती आपल्याजवळ आहे. भक्तीची प्रगती ही खरी शक्ती, आणि त्याकरता अखंड नामस्मरण हेच खरं साधन. श्री राम प्रभू आपल्या घरातला कुणीतरी आहे याबद्दल खात्री बाळगा. त्याला तुम्ही आपली सुखदुःख सांगा. दिवसाकाठी एकदा तरी रामापुढं उभं राहून त्याला अनन्य भावानं शरण जा. दिवस आनंदात जाईल आणि तुमचं दुःख दूर होईल. आपलं ज्ञान, आपली शक्ती, आपलं वैभव, आपली सत्ता त्याच्यापुढं काहीच नाहीत. तेव्हा या सर्वांचा विसर पाडून त्याला शरण जा आणि त्याच्याजवळ प्रेम मागा. देवा, आम्ही जे तुझं दर्शन घेतो ते सगळं बाह्य स्वरूपाचं, तुझं आम्हाला खरं दर्शन घडावं. आम्ही अवगुण संपन्न असू, तुझं दर्शन व्हावं एवढी सेवा आमच्याजवळ नाही, परंतु तू आता आम्हाला क्षमा कर. यापुढं देवा कितीही संकटं येऊत, आमच्या प्रारब्धाचे भोग आम्ही तुझ्या नामात आनंदानं भोगू. जे काही व्हायचं असेल ते होऊ दे. आमचं समाधान टिकून तुझ्या नामात आमचं प्रेम राहील एवढी तुझी कृपा असू दे. खरोखर परमेश्वर भक्ताचं मन पाहतो, त्याचा भाव पाहतो, एरवी तो त्याच्याजवळच असतो. जो श्रद्धेनं परमेश्वराचं चिंतन करतो त्याला परमेश्वर जवळ असून आपल्याला तो मदत करायला सिद्ध आहे याची खात्रीच असते. आपल्याला दोन मार्ग आहेत, एक श्रद्धेचा आणि दुसरा अनुभवाचा. एका गावी पायवाट्याने गेलं तर फक्त 3 मैलांचं अंतर, आणि मोटरच्या रस्त्यानं गेलं तर 10-12 मैलांचं अंतर. श्रद्धा ही त्या पायवाट्यासारखी आहे, तिनं चाललं तर अंतर कमी पडेल. मोटारीचा मार्ग म्हणजे अनुभवाचा मार्ग. मोटार कुठे रस्त्यात बिघडली किंवा वाटेत कुठं अडथळा आला की प्रगती थांबते, त्याप्रमाणे अनुभवात काही चुकलं की प्रगती खुंटते. तेव्हा शक्यतो आपण श्रद्धेचा मार्ग पत्करावा. सद्गुरूच्या शब्दावर विश्वास ठेवून श्रद्धेनं आणि प्रेमानं नाम घ्यावं. भगवंताचं नाम सिद्ध करून देणं हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार आहे. जानकी जीवन स्मरण, जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-4726-26 किंवा 83800-16512 या क्रमांकावर.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: भावार्थ दासबोध. निरूपणकार पद्माकर देशपांडे. भाग 186वा. दशक 14वे. समास 3रा. कवित्व कला निरूपण. जय जय रघुवीर समर्थ. कविता म्हणजे शब्द सुमनांच्या माळा. त्यातून आगळा वेगळा अर्थाचा सुगंध पसरतो. त्यामुळे संतांच्या विविध कुळांना आनंद प्राप्त होतो. अशा माळा अंतःकरणामध्ये गुंफून रामचरणी पूजा अर्पण करावी. ओंकार तंतू अखंड राहावा, तो खंडित होऊ नये. परोपकारासाठी कवित्व जरूर करावं. त्या कवित्वाची लक्षणं सांगत आहे. ज्यामुळे भगवत भक्ती घडते, ज्यामुळे विरक्ती निर्माण होते, अशा कवित्वाची युक्ती आधी वाढवावी. कृतीशिवाय शब्दज्ञान सज्जन मानत नाहीत, म्हणून कृपा करून देव प्रसन्न करावा. देवाच्या प्रसन्नतेमुळे जे जे बोलणे घडेल ते ते अत्यंत चांगले व प्रासादिक असे राहील. दीटपाठ प्रासादिक असे अनेक प्रकार आहेत, तरी त्या संदर्भात विवेक बोलला पाहिजे. दीट म्हणजे जे जे आपल्याला मनाला वाटले ते दीटपणे केले, बळजबरीने कवित्व रचले, याला दीट म्हणावं. पाठ म्हणजे पाठांतर. अनेक ग्रंथ पाहिले त्यासारखेच आपणही रचले, शीघ्र कवित्व जोडले, डोळ्यांना दिसलं तेच वर्णन केलं. भक्ती नसताना जे केलं त्याला दीटपाठ असं म्हणतात. कामुक रसिक शृंगारिक वीर हास्य प्रास्ताविक कौतुक विनोद अशा अनेक प्रकारच्या काव्याला दीटपाठ असं म्हणतात. मन कामातूर झालं की तसेच उद्गार निघतात, त्यामुळे भवसागरापासून मुक्ती मिळत नाही. पोटाची शांती करण्यासाठी नरस्तुती करावी लागते, त्यासाठी विद्वत्ता वापरली जाते, त्याचं नाव दीटपाठ. कवित्व दीटपाठ नसावे. कवित्व खटपटीने रचलेलं नसावं. कवित्व उद्धट पाखंडीमत नसावं. कवित्व वादंग असलेलं नसावं. रसभंग करणारं नसावं. दृष्टांत नसलेलं रसभंग करणारं कवित्व नसावं. कवित्व म्हणजे पाल्हाळ नसावं. कवित्व भाषकळ नसावं. एखाद्या व्यक्तीला समोर ठेवून त्याची निंदा करणारं कवित्व नसावं. कवित्व हीन नसावं. बोललेलं पुन्हा पुन्हा बोलत राहू नये. छंद भंग करू नये. लक्ष न देण्यासारखं कवित्व नसावं. उत्पत्तीहीन तर्कहीन कलाहीन शब्दहीन भक्ती ज्ञान वैराग्यहीन कवित्व नसावं. भक्तिहीन कवित्व म्हणजे बिनकामाचं आवड नसलेलं वक्तृत्व. ते कंटाळवाणं असतं. भक्ती नसलेला अनुवाद म्हणजे विनोद जाणावा. प्रीती नसेल तर संवाद कसा घडेल. असं दीटपाठ कवित्व अहंकाराचं वेळ लागलेलं असतं. आता प्रासादिक कवित्व कसं असतं ते सांगतो. वैभव कांता कांचन हे ज्याला वमन वाटतं, मनामध्ये सर्वोत्तमाचं ध्यान लागलेलं असतं, ज्याला घडीघडी क्षणोक्षणी भगवंताची आवड असते, भगवत भजनाची चढती वाढती गोडी निर्माण होते, जो भगवत भजनाशिवाय एक क्षणही वाया जाऊ देत नाही, सर्व काळ भक्तीच्या रंगात रंगलेलं अंतःकरण असतं, ज्याच्या अंतःकरणात भगवंत अचलपणे निवांत राहिलेला असतो, तो सहजपणे जे बोलतो ते ब्रह्मनिरूपण होऊन जातं. अंतरामध्ये गोविंद बसलेला आहे, त्यामुळे भक्तीचा छंद लागला. भक्तीशिवाय आणखी काहीही तो बोलत नाही. मनामध्ये आवड निर्माण झाली असेल तसंच वैखरी म्हणजे मुखातून बाहेर पडतो. तो भावपूर्ण करुणा कीर्तन करतो, प्रेमभराने नाचतो. भगवान त्याच्या ठाई मन लागलं, त्यामुळे देहभान आठवत नाही. शंका लज्जा पळून दूर निघून गेली. तो प्रेमाच्या रंगामध्ये रंगला. तो भक्तीच्या मधामध्ये मातला. त्याने अहंकार पायाखाली तोडवला. गात नाचत निशंकपणे भक्ती करतो. त्याला लोक कसे दिसतील, त्याच्या दृष्टीने त्रैलोक्य नायक बसलेला आहे. अशा तऱ्हेचं कवित्वाचं वर्णन समर्थ करीत आहेत. पुढील कथा ऐकूया पुढील भागात. जय जय.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

श्रोतेओ नमस्कार। हरिभक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरिभक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर, धुंडा महाराज मठ, उत्पात गल्ली, पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरिभक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

परे बाहेरी नामा जी जी अंतरे वातुनी आत वटू वलतु विचारे मी दे जिदे। तेव्हा भक्त हा भगवत ध्यान करीत असतो, त्या ध्यानाचं सामर्थ्य ध्येयाकरता प्राप्त होणं हे आहे। गोविंद गोविंद मना लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा दया, असं संत तुकोबा राय सांगतात।

याकरता श्रीमद भागवतामध्ये भिंगुरटी कीटकाचं उदाहरण दिलं आहे. भिंगुरटी एक आळी धरून आणते आणि आपल्या घरट्यामध्ये तिला ठेवते आणि तिला येता जाता टोचत राहते. त्या भयानं ती आळी सतत त्या भिंगुरटीचं ध्यान करते. त्या ध्यानानं ती आळीच पुढं भिंगुरटी होऊन जाते. तद्वत भगवत ध्यानानं भक्त तन्मय होतो. श्री संत एकनाथ महाराज सांगतात,

येते. अच्छा, श्रीमद भागवत 11व्या स्कंधातील 14व्या अध्यायामध्ये उद्धृत केलेला आहे, जो करी विषयाचे ध्यान तो होय विषयी निमग्न, जो करी सदा माझे चिंतन तो

भगवान श्री कृष्ण गीतेच्या 14व्या अध्यायाच्या आरंभी त्या भक्तांची तन्मयता म्हणजे भगवतेक रूपता किती श्रेष्ठ आहे ती सांगतात. जे माझी नित्यता तेने नित्यते पंडुतुता परिपूर्ण पूर्णता माझी आजी. मी जैसा आनंदानंदू जैसा

असं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे. ही खरी तन्मयता आहे. तन्मय शब्दातील मयट प्रत्ययाच्या अर्थाचा विचार केला असता मयट प्रत्ययाचे प्राचुर्य, विकार आणि तादात्म्य असे तीन अर्थ होतात. प्राचुर्य म्हणजे अधिक्य. एखाद्या ठिकाणी एखादा पदार्थ अधिक प्रतीत झाला म्हणजे तिथं मयटचा उपयोग केला जातो. जलमय सृष्टी, दुःखमय संसार, इथं प्रचुर म्हणजे अधिक असा अर्थ आहे. तसंच मृण्य, घट या वाक्यामध्ये विकार असा मयाचा अर्थ आहे. म्हणजे मातीचं कार्य, मातीचा विकार असा अर्थ आहे. तिसरा मयट शब्दाचा तादात्म्य, ऐक्य हा अर्थ आहे. जसं परमात्मा विशेषणामध्ये चिन्मय, ज्ञानमय, आनंदमय ही पदही येतात, तिथं प्राचुर्य म्हणजे अधिक्य किंवा विकार हा अर्थ अभिप्रेत नसून तादात्म्य म्हणजे ऐक्य, तद्रूपता हा अर्थ ध्यानी घ्यायचा असतो. तसं या सूत्रामध्ये जो मयट प्रत्यय तन्मया म्हणून सांगितला आहे तोही देव आणि भक्त यांच्यातील तादात्म्याचाच वाचक आहे. प्राचुर्य म्हणजे अधिक्य किंवा विकार या अर्थाचा नाही. गीतेच्या 12व्या अध्यायामध्ये जी भक्त लक्षणं श्लोक 13 पासून 19 पावे तो सांगितलेली आहेत ती अशा तन्मय अवस्थेला प्राप्त झालेल्या भक्तश्रेष्ठांचीच आहेत. तर असं आहे हे 70वं नारद भक्ती सूत्र तन्मया. तेव्हा सूचन हो, आपणही असंच तन्मय भक्त व्हावं हीच प्रभुचरणी प्रार्थना.

हरि भक्ति परायण श्री गुरु धुंडा महाराज देगलूरकर विरचित नारद भक्ति सूत्र विवरण या ग्रंथाचं क्रमशः वाचन। प्रकाशक हरि भक्ति परायण भानुदास महाराज देगलूरकर धुंडा महाराज मठ उत्पात गल्ली पंढरपूर। वाचक ऋषिकेश अयाचित। ही वाचन सेवा हरि भक्ति परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूरकर यांच्या अनुमतीनं आणि कृपाशीर्वादानं सालंकृत आहे।

बराय दर देहो आज इथेच थांबूया. प्रभू तुम्ही मोद भरावा सगळ्यांच्या जीवनी. शुभम भवतु, कल्याणमस्तु. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. प्रभात विश्व सादर करता ऋषिकेश.

0: मॅजिक
1: सकाळचे 7 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी.
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
6: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्रोते हो, शुभ सकाळ. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनेलवर आता प्रसारित करत आहोत आजच्या आपल्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळचे 7 वाजलेत, आज वार रविवार. सकाळी 7:05 दिनविशेष हा कार्यक्रम, सकाळी 7:10 भारतरत्न आनंदयात्री या कार्यक्रमाचा स्वाद आपण घेऊ शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विश्वास देशपांडे. सकाळी 7:35 कृषी संदेश हा कार्यक्रम, सकाळी 8:00 अंतरंग हा कार्यक्रम. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत श्रद्धा कराळे. दुपारी 12:00 पशुधन हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत DL रामटेके. दुपारी 1:00 बाळू ऑन एअर हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत राजेश आहेर. दुपारी 2:00 सावित्री अँबॅकर्स हा कार्यक्रम. दुपारी 4:00 नाट्य संगीत या कार्यक्रमाचा स्वाद आपण घेऊ शकाल. दुपारी 4:30 विनोबा भणे या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. संध्याकाळी 5:00 आपकी फरमाईश हा कार्यक्रम. संध्याकाळी 7:00 रूपरेषा प्रसारित होईल व त्यानंतर आपण आमच्या पुढील कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकाल. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल, तुमचं जगणं तुमचा आवाज.

0: रसिकहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता आपण ऐकणार आहोत आजचे काही दिनविशेष. दिनांक 5 जुलै 1996 रोजी APJ अब्दुल कलाम यांना आर्यभट्ट पुरस्कार जाहीर. 1994 रोजी अमेझॉन कंपनीची सुरुवात. 1811 मध्ये व्हेनेझुएला देशाला स्पेन पासून स्वातंत्र्य मिळाले. 1905 रोजी लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली. 1916 मध्ये श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठ पुणे महर्षी कर्वे यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली. तर हे होते आजचे काही दिनविशेष. आता पुरता आपण इथेच थांबत आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
2: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
1: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
2: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
1: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

0: हो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: अटी व शर्तीला
4: যদি তোর ডাক শুনে কেউ না আসে তবে একলা চলো রে.
5: নমস্কার ঋষিকেশর উতে হো, তুমি ঐকতাই রেডিও বিশ্বাস 90.8 কমিউনিটি রেডিও. তুমচা জগণা তুমচা আওয়াজ মন্ডলী. মি বিশ্বাস দেশপাণ্ডে তোমা সর্বঞ্চ আনন্দ যাত্রে রবীন্দ্রনাথ या कार्यक्रमाच्या 11 भागामध्ये मनापासून स्वागत करतो. मंडळी, आजच्या या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे ती रवींद्रनाथ टागोरांना महाराष्ट्राशी जोडणारी एक सुंदर आणि हळवी कहाणी. मंडळी, मागच्या 10 भागांमध्ये आपण रवींद्रनाथांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण कशी झाली ते आणि त्यांच्या शिक्षणविषयक कल्पना त्यांनी शांतिनिकेतनमध्ये प्रत्यक्षात कशा आणल्या याबद्दल सविस्तर चर्चा केली, बोललो. यापुढच्या काही भागांमध्ये आपण गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत. पण त्याआधी रवींद्रनाथांच्या जीवनाशी ज्या एका घटनेचा महत्त्वाचा संबंध आहे ती घटना मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, या गोष्टीचा संबंध आपल्या महाराष्ट्राशी आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ही गोष्ट महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमधील एक दुवा आहे. रवींद्रनाथ टागोरांना महाराष्ट्राशी जोडणारी ही एक सुंदर आणि हळवी कहाणी.

काहीशी हुरहुर लावणारी। मंडळी, शाळेत रवींद्रनाथांचं लक्ष लागत नव्हतं। इतर विद्यार्थी आणि हा जन्मजात प्रतिभेचं लेणं घेऊन आलेला विद्यार्थी यांच्यात जमीन अस्मानचं अंतर होतं। शिक्षणाच्या तत्कालीन पारंपरिक चौकटीत बसणारं हे व्यक्तिमत्व नव्हतं, पण रवींद्रनाथांचा कौटुंबिक वारसा अतिशय उज्ज्वल आणि संपन्न होता हे आपण मागच्या भागांमध्ये पाहिलंय। त्यांचं कलकत्त्याजवळ असलेलं निवासस्थान म्हणजे जोराशंकोवाडी म्हणजे एक सांस्कृतिक केंद्रच होतं। आई वडील, भाऊ बहीण, काका, आजोबा आदी सगळीच मंडळी पुरोगामी विचारांची होती। या वाडीमध्ये कुटुंबातील 60 ते 70 सदस्य गुण्यागोविंदानं राहत होते। प्रत्येकाजवळ कलेचा कुठला तरी वारसा होता, कौशल्य होतं। अगदी या घरातील नोकर चाकर मंडळी सुद्धा याला अपवाद नव्हती बरं। विशेष म्हणजे या मंडळींचे हे पुरोगामी विचार केवळ सांगण्यापुरते नव्हते, तर त्यांच्या आचरणात या गोष्टी प्रतिबिंबित होत होत्या। म्हणूनच जेव्हा लहान असलेल्या रवीला शाळेत जाणं आवडत नव्हतं, तेव्हा या कुटुंबातील लोकांनी त्याला मारून मुटकून शाळेत पाठवलं नाही, त्याला त्याच्या इच्छेप्रमाणे शिक्षण घेऊ दिलं। त्यामुळेच लहान वयापासून कविता करणं, नाटकं लिहिणं, ती बसवणं यासारख्या गोष्टीत त्याच्या प्रतिभेची चमक दिसू लागली। पण केवळ कविता वा नाटक लिहून पुढील आयुष्यात भागणार नव्हतं, उपजीविकेसाठी काहीतरी शिक्षण घ्यायला हवं होतं असं त्यांच्या कुटुंबियांना वाटलं। त्यांनी मग रवींद्रनाथांना वकिलीचं शिक्षण घेण्यासाठी इंग्लंडला पाठवायचं ठरवलं। त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं 17-18 वर्षांचं। आता इंग्लंडला जायचं तर उत्तम इंग्रजी बोलता यायला हवं, तिथले एटिकेट्स, मॅनर्स माहिती असायला हवेत। यासाठी त्यांना आधी मुंबईला पाठवायचं ठरवलं। मुंबईत असणारे डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखड हे सत्येंद्रनाथाचे मित्र होते। सत्येंद्रनाथ म्हणजे रवींद्रनाथांचे थोरले बंधू। मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेज सुरू झाल्यापासून त्यातून डॉक्टर होऊन बाहेर पडणारे पहिल्याच बॅचचे हुशार विद्यार्थी म्हणजे डॉक्टर तरखड किंवा तरखडकर। टागोरांच्या प्रमाणेच तरखडकर यांच्या घरातली मंडळी सुद्धा प्रगत विचारांची होती। मुंबईतील प्रार्थना समाजाच्या स्थापनेत डॉक्टर आत्माराम पांडुरंग हे संस्थापक सदस्य होते। आपल्या सर्व मुलांना त्यांनी उत्तम शिक्षण दिलं होतं। त्यांची मुलं इंग्लंडमधून उच्च शिक्षण घेऊन आली होती। त्यांना एक मुलगी होती, तिचं नाव अन्नपूर्णा। तिला अन्ना किंवा अना म्हटलं जाई। ही अनासुद्धा इंग्लंडहून उच्च शिक्षण घेऊन आली होती। त्यावेळी तिचं वय साधारण 19-20 वर्षांचं असावं। आता या रवींद्रला इंग्रजी शिकवण्याची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली। त्या काळात बंगालमध्ये स्त्री पुरुष किंवा मुलं आणि मुली यांच्या संबंधात फारसा मोकळेपणा नव्हता, पण मुंबईत अनाच्या सहवासात आल्यावर तिच्या मनमोकळ्या वागण्यामुळे रवींद्रनाथांचा बुजरेपणा हळूहळू कमी झाला।
त्यांच्यात मनमोकळ्या गप्पा व्हायला लागल्या. रवींद्रनाथ तिच्याकडून इंग्रजी कितपत शिकले याची माहिती मिळत नाही, पण अना मात्र रवींद्रनाथांच्या साहित्याची महाराष्ट्रातील पहिली अनुरागिणी होती असं म्हणावं लागेल. अना म्हणजे सौंदर्याचं मूर्तिमंत प्रतीक होती. सौंदर्य तिच्या दिसण्यात जेवढं होतं तेवढंच तिच्या वागण्या बोलण्यातही होतं. रवींद्रनाथसुद्धा अत्यंत देखणे होते. रवींद्रनाथांच्या देखणेपणाची तारीफ ती करत होती. तिचं नाव जरी अन्नपूर्ण असलं तरी रवींद्रांनी आपल्यासाठी खास एखादं नाव ठेवावं असं तिला वाटत होतं. रवींद्रनाथांनी तिच्यासाठी नलिनी या सुंदर नावाची निवड केली. रवींद्रनाथ तिच्याकडे साधारणपणे 2 महिने राहिले. ते तिला आपल्या कभी काहिनी म्हणजे कविकथा या काव्याचा अनुवाद करून ऐकवीत असत. ज्या भारती मासिकात हे काव्य प्रकाशित झालं होतं त्या मासिकाचा अंकसुद्धा त्यांनी तिला भेट म्हणून दिला होता. मुंबईतील 2 महिन्यांच्या वास्तव्यानंतर रवींद्रनाथ इंग्लंडला निघून गेले, पण तरखड कुटुंबियांना रवींद्रनाथ आणि अना यांच्या नात्याचा अंदाज आला होता. त्यांनी रवींद्रनाथ आणि अना यांच्या लग्नाचा प्रस्ताव टागोर कुटुंबियांकडे पाठवला होता, पण अना ही रवींद्रनाथांपेक्षा वयानं थोडी मोठी असल्यानं टागोर कुटुंबियांनी या प्रस्तावाला नकार दिला. पुढे अनाचं लग्न बडोदा कॉलेजचे उपप्राचार्य हॅरोल्ड लिटल हेड यांच्याशी झालं. या विवाहाला तिची संमती होती का किंवा तिनं हे लग्न कसं स्वीकारलं हे गूढच आहे. पुढे त्यांच्यासोबत ती स्कॉटलंडमध्ये स्थायिक झाली, पण तिला तिथलं हवामान न मानवल्यानं ती आजारी पडली आणि तिचं वयाच्या अवघ्या 33व्या वर्षी निधन झालं. अना आणि रवींद्रनाथ यांच्यातील संबंध केवळ शारीरिक आकर्षण या पातळीवरचे नव्हते, त्यांच्यातील अस्फुट अव्यक्त प्रेमसंबंध हे दोघांच्याही जीवनावर कायमस्वरूपी प्रभाव पाडणारे होते. हॅरोल्ड लिटल हेड यांच्याशी विवाह झाल्यानंतरही अनानं आपलं नलिनी हेच नाव कायम ठेवलं होतं. रवींद्रनाथ तर आपल्या आयुष्याच्या अखेरीपर्यंत अनाला विसरू शकले नाहीत. त्यांच्या काव्यात ती आजही जिवंत आहे. बंगाली सण उत्सवात अनेकदा गायल्या जाणाऱ्या रवींद्र संगीतात प्रेमाचा अप्रतिम संगम आहे. भलो भेसे शोकी निभ्रते ज्योतोन म्हणजे हे प्रिये तुझ्या आत्म्याच्या मंदिरात प्रेम आणि प्रेमानं माझं नाव लिही. रवींद्रनाथांचं अनावर असणारं प्रेम शेवटपर्यंत जरी कायम असलं तरी ते शारीरिक नव्हतं हे लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यांच्या काव्याची ती प्रेरणा जरूर ठरली, पण आपली पत्नी मृणालिनी देवी यांच्यावर रवींद्रनाथांनी निस्सीम प्रेम केलं. मृणालिनी ही त्यांच्या जगण्याची ओढ होती, त्यांच्या कार्याला प्रेरणा देणारी होती असंही म्हणता येईल. अना आणि रवींद्रनाथ यांचं नातं नितळ पारदर्शी होतं.
काही नाती अशीही असतात की ज्यांना आपल्या नात्यांचं स्पष्टीकरण देण्याची गरज नसते. रवींद्रनाथ आणि अना या दोघांचंही नातं अशाच प्रकारचं पारदर्शी आणि नितळ होतं. ते निभावण्यामागे दोघांच्याही मनाचा मोठेपणा दिसतो. खरोखरीच हेवा वाटावा अशा प्रकारचं हे नातं होतं. रवींद्रनाथांच्या अनेक कवितांची नलिनी ही प्रेरणा ठरली. त्यांच्या शैशव संगीत या काव्यसंग्रहातील अनेक कविता तिच्याबद्दलची भावना व्यक्त करणाऱ्या आहेत. त्यांची एक कविता शून नलिनी खोल गो आखी, म्हणजे ऐक नलिनी उघड नेत्र. तसंच आम्ही स्वप्ने रयेची भोर सखी आमारे जागायो ना, म्हणजे मी स्वप्नात रमलो आहे सखी मला जाग करू नकोस, यासारख्या कविता तिच्यावरच आहेत. त्याशिवाय 1884 साली रवींद्रनाथांनी नलिनी या नावाचं एक नाटकही लिहिलं होतं. या नाटकाची स्मरणपत्रिका त्यांनी कोरीच ठेवली होती. त्यांना हे नाटक तिला अर्पण करायचं होतं असं सांगितलं जातं. तर मंडळी अशी होती ही रवींद्रनाथ टागोरांना महाराष्ट्राशी जोडणारी रवींद्रनाथ आणि अना यांची अनोखी प्रेम कहाणी. तर मंडळी आज आपण इथं थांबूया. मी विश्वास देशपांडे आजच्यापुरतं तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपं आहे. रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.

0: Hershey Sunday。
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, कुंपण ही आपली आज आवश्यक बाब झालेली आहे। त्यातही सजीव कुंपणाच्या संदर्भामध्ये अनेक शेतकरी विचारणा करतात। सजीव कुंपणासाठी झाडाची निवड करताना शक्यतो गुरं खाणार नाहीत अशा प्रकारची झाडं आपण त्याच्यात निवडली पाहिजे। कुंपणाचा आकर्षणपणा टिकवण्याकरता त्याची ठराविक उंचीवर सतत छाटणी करणं गरजेचं असतं। आणि ह्या सगळ्या बारीक गोष्टीचा जर आपण विचार केला तर या कुंपणामधून आपल्याला सुंदर फुलं मिळतील या दृष्टिकोनातून सुद्धा नियोजन करता येतं। निवड केलेल्या झाडाचा जो आकार आणि वाढ यानुसार त्याची लागवड एकेरी किंवा दुहेरी ओळी पद्धतीने करायची ते ठरवलं जातं। मात्र कुंपणाची जाडी आणि आकर्षणपणा याकडे दुर्लक्ष होणार नाही याचं सुद्धा आपल्याला त्यामध्ये नियोजन करावं लागतं। कुंपणासाठी झाडं लावताना दोन झाडातील अंतर 1 मीटर कमीत कमी राहील अशा रीतीनं 30 बाय 30 बाय 30 सेंटीमीटरचे खड्डे ओळीत घेऊन खड्ड्यात शेणखत सुपरफॉस्फेट आहे माती आहे याचं मिश्रण करून त्याची लागवड केली पाहिजे। दुहेरी पद्धतीत लागवड करताना पहिल्या रांगेतील दोन झाडाच्या मध्यावर दुसऱ्या ओळीतील झाडं येईल अशा प्रकारे आपण त्याच्यामध्ये लागवड केली पाहिजे। बहुधा अशी कुंपणं एकाच जातीची झाडं वापरून केली जातात। तरी वेगवेगळ्या जातीची सुद्धा रंगीत पानं फुलं असणारी झाडं लावून कुंपणाच्या उद्देशाबरोबर मोहकता सुद्धा आणता येते। आता हे जसं आपण चर्चा करत असताना सांगून राहिलेलो आहोत तर याच्यामध्ये कोणकोणत्या वनस्पती साधारणतः आपल्याला विचार करता येतील किंवा कुंपणासाठी सजीव कुंपणासाठी घेता येतील त्याच्या कशाप्रकारे आपण अभिवृद्धी केली पाहिजे तर यासाठी थोडंसं आपल्याला शास्त्रज्ञांशी चर्चा करावं लागते किंवा संबंधित तज्ज्ञ आहेत उद्यानविद्या शाखेची विशेषतः त्यांच्याशी जर चर्चा केली तर ह्या गोष्टी येऊ शकतात। परंतु आता साधारणतः छाट कलमापासून कोणत्या होतात गुटी कलमापासून कोणत्या प्रकारच्या अभिवृद्धी होते आणि कोणती झाडं तर कुंपणासाठी बोगनवेल जी आहे साधारणपणे बोगनवेलीच्या विविध जाती असतात लाल गुलाबी पांढरी पिवळी केशरी अशा रंगाची फुलं असणारी बोगनवेल जी आहे सिंगल किंवा डबल मिश्र शेटा असणारी फुलं त्याच्यावर असणारी आणि झाडावर काटे असणारी त्याच्यासाठी वापरू शकतो आपण। घाणेरी किंवा लँटेना जे म्हणतो आपण ती एक आणखी जात आहे किंवा विविध रंगी छटा असतात त्याच्यामध्ये छोटी फुलं असतात तर याचा सुद्धा वापर करता येईल। एकॅलिफा हिस्पिडा ज्याला लाल विनी म्हणतात ही सुद्धा चांगल्या प्रकारचं आपण सजीव कुंपणासाठी वापरू शकतो। तगर पांढऱ्या रंगाची फुलं असणारी किंवा हिरवीगार पानं परंतु काही जातीमध्ये पानावर पिवळ्या रंगाच्या रेषा सुद्धा तगरमध्ये असतात। जास्वंद जे आहे विविध आकारामध्ये मिळतं रंगाचे सिंगल आणि डबल फुलं असतात दातरी कडा असलेली पानं असतात काही जाती पानाच्या बाबतीत पांढऱ्या किंवा पिवळ्या छटा सहित असतात। अलामंडा ही एक आणखी जात कोराटी ज्याला म्हणतो जांभळी केशरी पिवळी आणि पांढरी अशा विविध रंगात येते तर ही काही झाडं आहेत की जी आपण वापरू शकतो। सजीव कुंपणासाठी वापरण्यात येणाऱ्या फुलझाडावर कोणत्याही किडी रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळत नाही त्यामुळे छाटणी आणि नियमित पाणी याच्याकडे जर लक्ष दिलं तर फुलझाडाव्यतिरिक्त काही शोभिवंत झाडं जे आहेत मेहंदी कडू मेहंदी तजेलदार छोटी किंवा हिरवीगार भरगतचं पानं असणारी ॲकॅलिफा ड्युरांटा अशा पद्धतीचं जर आपण सजीव कुंपण म्हणून चांगल्या प्रकारे कुंपणाचा वापर करून घेऊ शकतो। पण हे सगळं करत असताना ही झाली पायाभूत माहिती शास्त्रोक्त सल्ला आणि कशासाठी सजीव कुंपण करतात कुठे करतात तुम्हाला किती क्षेत्रावर करायचं आहे पाणी ओलिताची सोय आहे का किंवा कोरडो आहे या आणि इतर सगळ्या शास्त्रोक्त बाबीचा अभ्यास करून कृषी विज्ञान केंद्र करडा येथील विषय विशेषज्ञ उद्यानविद्या यांच्याशी संपर्क केला तर मला असं वाटतं चांगल्या प्रकारचं सजीव कुंपण आपण घेऊ शकता आणि तशा प्रकारे आपण त्याच्या त्या पद्धतीने नियोजन करायला पाहिजे। नमस्कार। कृषी संदेश।

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.

नाशिकच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अनोखी सुवर्ण संधी. भोसला सिनियर सिटीजन वॉकेथॉन 2026 स्वतःच्या आनंदासाठी एकत्रित चालूया. तरुणाईला लाजवेल असा उत्साह दाखवूया. नोंदणी करा 7 जुलै सकाळी 7 वाजता. ठिकाण भोसला मिलिटरी कॉलेज, रामभूमी, नाशिक.

0: सकाळचे 8 वाजलेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
6: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
5: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
6: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
5: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
7: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज. अंतरंग या कार्यक्रमामध्ये मी श्रद्धा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते मंडळी. पण प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील काही सवयींचं अभिवाचन आपण ऐकणार आहोत, जे अभिवाचन केलेलं आहे प्राचार्य गिरीश पाटील यांनी. तेव्हा वळूया या भागाकडे.
8: सवयींविषयी बोलू काही, स्वतःचा मेल आयडी बनवून ठेवा. जग आता खेडे बनले, तुम्ही वेडे आणि स्मार्टफोन बनलेला आहे ना गंमत. तुम्ही बदलत्या युगात स्वतःमध्ये बदल केले पाहिजेत. नवीन तंत्रज्ञानापोत दोस्ती करण्याची सवय अंगी बाळगली पाहिजे. तुम्ही स्वतःला जरी आधुनिक म्हणत असला तरी काही सवयी ह्या महत्त्वाच्या असतात. तुमचा मेल आय डी तुम्ही सहज बनवू शकतात. तुमचे युजर नेम पासवर्ड लिहून ठेवावे, ते लक्षात ठेवण्याची गरज आहे. नेमके तेच हरवले जाते. मेलमार्फत तुम्ही इमेज, डाटा, व्हिडिओ, ऑडिओ बरेच काही जगात कुठेही पाठवू शकतात. हे सर्व मोफत आहे. आमच्या परिचय पत्रात हे पाहिजे. मेल आय डी बनवून त्याचा वापरही केला गेला पाहिजे. तुमच्या महत्त्वाची शैक्षणिक कागदपत्रे तुम्ही मेलवर जतन करून ठेवू शकतात. कुठेही तुमचा मेल ओपन करून आवश्यक त्या कागदपत्रांची प्रिंट घेता येते. मेलमार्फतच तुमचा बायोडाटा व कागदपत्र समोर व्यक्तीला तुम्ही सहज पाठवू शकतात. त्यासाठी मित्रांनो, स्वतःचा मेल आय डी बनवून ठेवणे हे देखील तेवढंच गरजेचं आहे आणि सवय आपण जपली पाहिजे. धन्यवाद
7: रसिको. आता आपण ऐकलं प्राचार्य गिरीश पाटील लिखित सवयींविषयी बोलू काही या पुस्तकातील भाग. अंतरंग ह्या कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. या पुढील भाग आपण ऐकणार आहोत पुढच्या रविवारी सकाळी 8 वाजता आणि पुनःप्रसारण दर बुधवारी सकाळी 9 वाजता. आत्तापुरतं आपण इथेच थांबतो आहोत, पण तुम्ही ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं सगळं तुमचा आवाज.
9: कार्यक्रमात आता ऐकूया छोटे बहू या चित्रपटामधलं इंदीवर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी आणि हे गीत ऐकूया किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास. तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत राहा रेडिओ विश्वास.
1: अहो, आपली नवीन गाडी घेऊया ना.
2: बजेटचं काय?
1: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
0: राम गाडी या चित्रपटामधलं किशोर कुमार यांनी गायलेलं गीत. मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीत दिला आहे सचिन देव बर्मन यांनी.

0: त्याचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8300 16512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत नक्षलालपुरी यांचं वाणी जयराम यांच्या आवाजात, संगीतकार सपन जगमोहन. आणि हे गीत ऐकूयात दो गज जमी के नीचे या चित्रपटामधलं.

0: नमस्कार, मी अमृता सुभाष. तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात हे गीत ऐकूया नौकर या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत किशोर कुमार आणि आशा भोसले यांच्या आवाजात. या गीताला संगीत आहे राहुल देव वर्मन यांचं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: त्यांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेलं. हे गीत आहे अधिकार या चित्रपटामधलं. गीतरचना रमेश पंत यांची आणि या गीताला संगीताने सजवलं आहे राहुल देवबर्मन यांनी.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं लफंगे या चित्रपटामधलं गीत. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: आणि कार्यक्रमातलं यानंतर संगीत ऐकूया छोटे बहू या चित्रपटामधलं. हे गीत आहे इंदिवर यांचं, ऐकूया हेमलता यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.
1: मोटू माले माले अकेले अकेले जो खाएगा कलेजा कट जाएगा, सोच ले वो सेठ तेरा पेट फट जाएगा.

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
1: आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकूयात आनंद बक्षी यांचं मंचली या चित्रपटामधलं. लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. गीताला संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत पैरेलाल यांनी.

चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत सुदर्शन फकीर यांचं गीत. संगीतकार जगजीत सिंग यांनी गायलेलं हे गीत आहे आज या चित्रपटामधलं.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम वाटी लागू.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत अनुराग या चित्रपटामधलं. ऐकूया लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतकार सचिन देवबर्मन.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. त्या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज श्रोतेहो. आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची. सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं. हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का. शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे. त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पलंग दिला होता. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का. याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पतीपत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता. खरं कारण काहीही असो, पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो. मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो. कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर यातूनच मला प्रश्न पडलाय एकबोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का.
1: अर्थातच, नक्कीच करता येतो. मृत्यूपत्रात केवळ जमीन, घर किंवा बँकेतील रकमेचाच नव्हे तर दागिने, पुस्तके, स्मृतिचिन्हे, कौटुंबिक वारसा असलेल्या वस्तू किंवा भावनिक दृष्ट्या महत्वाच्या वस्तू, अगदी पाळीव प्राणी सुद्धा कोणाकडे जातील याचा उल्लेख करून त्या बाबतीत निर्देश हे मृत्यूपत्रात लिखित स्वरूपात देता येतात.
0: क्या बात आहे. श्रोतेहो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शील्ड 7385.
2: रेडिओ विश्वास, टाइम चेक, टाइम चेक.
3: सकाळचे 9 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव बँक, संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीता बरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

लता मंगेशकर यांनी गायलेलं बरसात या चित्रपटामधलं गीत आता ऐकणार आहोत. शब्दरचना आहे जलाल मलिहाबादी यांची, संगीतकार शंकर जयकिशन.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर संगीत ऐकूयात. लिबास या चित्रपटामधलं शब्दरचना आहे गुलजार यांची, गीताला संगीत साज राहुल देव बर्मन यांचा, आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमात आता ऐकूयात लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत ऐकूया बंधे हात या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. आणि या गीताला संगीत दिलं आहे राहुल देवबर्मन यांनी.

0: नमस्कार नाशिककर, मी नेहा पेंडसे आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: कार्यक्रमात आता ऐकूयात प्रेम धवन यांची गीतरचना धडकन या चित्रपटामधली. गीताला संगीत दिलं आहे रवी यांनी आणि हे गीत ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजात.

0: भूतबंगला या चित्रपटामधलं गीत आत्ता आपण ऐकलं. स्वर लता मंगेशकर यांचा, संगीतकार राहुल देव.
1: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानं सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ते तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, एचपीटी कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंतनगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247-2626 आणि 75586-26611 या क्रमांकांवर.
0: लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेलं शैलेंद्र यांचं गीत आता ऐकणार आहोत. चित्रपट अनाडी आणि संगीत दिलं आहे शंकर जयकिशन यांनी.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: बूट पॉलिश या चित्रपटामधलं मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत आता ऐकणार आहोत. गीतकार शैलेंद्र, संगीतकार शंकर जयकिशन.

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: आशा भोसले आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी गायलेलं जानी दुश्मन या चित्रपटामधलं गीत. हे गीत आहे वर्मा मलिक यांचं, संगीतकार लक्ष्मीकांत पॅरेलाल.

0: नाशिकच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अनोखी सुवर्ण संधी, भोसला सिनियर सिटीजन वॉकेथॉन 2026 स्वतःच्या आनंदासाठी एकत्रित चालूया, तरुणाईला लाजवेल असा उत्साह दाखवूया. नोंदणी करा 7 जुलै सकाळी 7 वाजता, ठिकाण भोसला मिलिटरी कॉलेज, रामभूमी, नाशिक.
1: अनुपमा या चित्रपटामधलं कैफे आझमी यांची गीतरचना आता ऐकणार आहोत. आशा भोसले यांच्या स्वरामध्ये गीताला संगीत आहे हेमंत कुमार यांचं.

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: आशा भोसले आणि सुधा मल्होत्रा यांनी गायलेले गीत आता ऐकणार आहोत.
3: गीतकार मजरूह सुलतानपुरी, संगीतकार सचिन देवबर्मन आणि चित्रपट आहे चलती का नाम गाडी.

0: तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 9850 84 0520 आणि 9839 52 278.
1: राजेंद्र कृष्ण यांची गीतरचना ऐकूयात लता मंगेशकर यांच्या आवाजामध्ये. चित्रपट भाई भाई, संगीतकार मदन मोहन.

0: विविध क्षेत्रातील मान्यवरांशी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकणार आहात आजचे पाहुणे या कार्यक्रमात. सादरकर्त्या मेघना साने. प्रसारण दर शनिवारी दुपारी 1 वाजता. तेव्हा ऐकायला विसरू नका आजचे पाहुणे.
1: श्रोते हो, स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत एक नवीन कार्यक्रम. प्राधान्य द्या शिक्षणाला आणि नकार द्या बालविवाहाला. ऐकूया या कार्यक्रमाचं हे शीर्षक गीत. या गीताचा अनुवाद केला आहे पंडित अविराज तायडे यांनी. संगीत दिलंय ज्ञानेश्वर कासार यांनी. संगीत संयोजक आहेत ऋषी पाटील आणि अभिजित शर्मा. गायक कलाकार आहेत सूरज बारी आणि आरती पिंपळकर. सहगायन आर्या कापुरे आणि जागृती नागरे यांचं. या गीताचं ध्वनिमुद्रण करण्यात आलं आहे प्रशांत पंचभाई श्रीरंग स्टुडिओ नाशिक इथं. आणि या गीताची निर्मिती केली आहे रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांनी.

0: प्राधान्य द्या शिक्षणाला, नकार द्या बालविवाहाला.
1: स्वरशिल्प प्रेझेंट व्होकल अरेना सीझन 1 विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख रक्कम. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 9527855582.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक।
1: सकाळचे 10 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
3: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
5: आपण ऐकताय मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आणि कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजातलं, पी सावळाराम यांचं मोलकरीण या चित्रपटामधलं, आणि या गीताला संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी।

0: बँक शैक्षणिक कर्ज नामको विद्या साधना
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पासून. 5 लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत.
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या. अटी व शर्ती लागू.
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत भोळी भाबळी या चित्रपटामधलं. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार राम कदम.

मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात महेंद्र कपूर यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत मधुचंद्र या चित्रपटामधलं. गीताला संगीत आहे एन दत्ता यांचं.

0: आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
3: कार्यक्रमात देवकी नंदन गोपाला या चित्रपटामधलं क दी माडगुळकर यांचं गीत ऐकूया. चंद्रशेखर गाडगीळ आणि संगीतकार राम कदम यांच्या आवाजात.
4: अरे घबाड मिळते मला, अरे खंडोबा घबाड मिळते मला.
5: काय म्हणते रे
6: धनुबा?

0: याले पाहिजे कोणासाठी?
1: श्रोतासाठी.
0: अन खंडोवाले देणार काय हयद नुसती दोन
1: चिमटी.
2: बाप्पा हा सौदावाला.

0: रसिका हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि आता वेळ झालीये दिनांक 5 जुलैच्या ओव्हरव्ह्यू बातमीपत्राची. मी आर जे मुग्धा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. वळूयात आजच्या आपल्या बातमीपत्राकडे. दुधात भेसळ केल्यास 10 लाख दंड आणि जन्मठेप. शाळेजवळ एनर्जी ड्रिंक विकल्यास फौजदारी. राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढेंनी दूध भेसळीच्या सम्राटांकडे नजर वळवली आहे. अवघ्या 5 रुपयात कृत्रिम दूध तयार करून ते 70 रुपयांपर्यंत विकले जाण्याचे प्रकार सुरू असल्याचे म्हटले जाते. या धंद्यात वर्षाला 2000 कोटी रुपयांचा काळाबाजार होतो. त्यांच्यावर कारवाईसाठी मुंढेंनी मोहिमेची पत्रकार परिषदेत घोषणा केली. ते म्हणाले की नियमांचे उल्लंघन किंवा कृत्रिम दूध आढळल्यास आणि यातून एखाद्याचा मृत्यू झाल्यास दोषींना किमान 7 वर्षे शिक्षा ते जन्मठेप व 10 लाख रुपयांची दंडाची तरतूद आहे. वळूयात पुढील बातमीकडे. अमृतकुंडातील शिवलिंग नव्याने प्रकट नाही. देवस्थानाचा खुलासा. 2013 मध्ये स्वच्छते दरम्यान नर्मदेश्वराची स्थापना. त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील ऐतिहासिक अमृतकुंडाच्या तळाशी शिवलिंग नव्याने प्रकट झाल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांवर सुरू आहेत. मात्र हे शिवलिंग नव्याने सापडलेले नसून 2013 मध्ये अमृतकुंडाच्या स्वच्छते दरम्यान तेथे नर्मदेश्वर शिवलिंगाची स्थापना करण्यात आली होती, अशी माहिती त्र्यंबकेश्वर देवस्थानाकडून देण्यात आली आहे. भारतीय पुरातत्व विभागाने नुकतीच अमृतकुंडातील पाणी उपसून स्वच्छता केल्यानंतर कुंडाच्या तळाशी असलेले शिवलिंग पुन्हा स्पष्टपणे दिसू लागले. त्यानंतर हे प्राचीन शिवलिंग नव्याने आढळल्याचे संदेश, छायाचित्रे, व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. मात्र 2013 मध्ये कुंडाची स्वच्छता सुरू असताना हे शिवलिंग आढळून आल्यानंतर त्याच ठिकाणी सिमेंट काँक्रीटच्या सहाय्याने त्याची स्थापना करण्यात आली होती. वळूयात पुढील बातमीकडे. ऍक्ट ईस्ट धोरणाला मिळणार बळकटी. पंतप्रधान मोदी यांचा सोमवारपासून इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौरा. भारताच्या ऍक्ट ईस्ट धोरणाला अधिक बळकटी देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 ते 11 जुलै या कालावधीत इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 महत्वाच्या देशांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पूर्व सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी आज पत्रकार परिषदेत या दौऱ्याची माहिती दिली. ते म्हणाले, पंतप्रधान मोदी ते 6 ते 8 जुलै या कालावधीत इंडोनेशियाला भेट देतील. त्यानंतर 8 ते 10 जुलैला ऑस्ट्रेलियात जातील. मेलबर्न येथे होणाऱ्या 3रा भारत ऑस्ट्रेलिया वार्षिक शिखर परिषदेत ते सहभागी होतील. तसेच 10 ते 11 जुलै दरम्यान ते न्यूझीलंडला भेट देतील. 40 वर्षांनंतर न्यूझीलंडला भेट देणारे मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. वळूयात पुढील बातमीकडे. चीनचे एक देश एक भाषा वंशिक समूह कायदा लागू. जनतेमधील सामायिक चीनी राष्ट्रीय ओळख अधिक घट्ट करण्यासाठी चीनने वंशिक ऐक्य कायदा लागू केला आहे. हा कायदा 1 जुलैपासून लागू झाला असून चीनच्या मुख्यभूमीपासून बाहेर असणाऱ्या संस्था किंवा व्यक्तीने वंशिक ऐक्याला बाधा आणल्यास तोही कायद्याच्या कचाट्यात येऊ शकतो. या कायद्याद्वारे चीन त्यांच्या कायद्याचे कार्यक्षेत्र सीमेच्या बाहेर नेऊ पाहत आहेत, असा आरोप करण्यात येत आहे. तर हे होतं आजचं ओव्हरव्ह्यू बातमीपत्र. आता वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची. मी आर जे मुग्धा तुमचा निरोप घेते. ऐकत रहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्युज आहात.
2: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
1: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
2: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
1: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी 9422283655.
3: आणि आता कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात. या मालक या चित्रपटामधलं पी सावळाराम यांची शब्दरचना. संगीत दिलं आहे स्नेहल भाटकर यांनी. आणि हे गीत ऐकूयात आशा भोसले आणि मन्नाडे यांच्या आवाजात.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदे तज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.

ढग आभाळात पाणी सळसळून तो येता येता गाई समृद्धीची गाणी. पाणी पाणी पाणी पाणी शेत शिवारात पाणी फुले फळे अन झाडे गाती फुल पाखरे गाणी. पाणी आणि हिरवी बोली किलबिल जीवन गाणी. पाणी घेऊन नदी चालली फुलवाया शेते राणी. शेतकऱ्याच्या मनात पाणी डोळा आणि बाणी आला जर का नाही राजा जाईल जिंदगानी. तृणपात्यांवर पाणी पाणी दो बिंदूच्या नैनी पाणी टिपून घेते माती पाणी सुजनाची गाई गाणी. आसुसलेल्या नजरा साऱ्या चातक मोरही पाणी पाण्याविन हो जीवनात नाही आर्त विराणी. सागर पाणी दयार्द मोठा वाप होनी वरती हलके हलके ढगडोळ्यात तो पासाटवी पाणी. जीवन आहे पाणी पाणी कंठ शोषण अंत कहाणी. रावा सोवा रंक कुणीही भेदभावना करते पाणी. पाणी पाणी पाणी पाणी ढग आभाळात पाणी सळसळून तो येता येता गाई समृद्धीची गाणी. का मंडळी आजी ताल्याला गायलाच लागले बाबा. पाणी पाणी पाणी पाणीच करायला लागले. हो हो पाणी पाणी करता करता गाणी गाणी गातोय आपण. हो की नाही का मंडळी. पाण्याचं आपल्या जीवनात पावसाचं आपल्या जीवनात किती महत्त्वाचं स्थान आहे हे तुम्हाला मी काय नव्याने सांगायला हवं का. हो काय म्हटलंय मी. आसुसलेल्या नजरा साऱ्या हो पावसासाठी आपण सगळे चातक झालोय. शेतकरी चातक झालाय पावसाची वाट बघतोय. हो की नाही. हा पाऊस येईल शेतात ढराढोर भरतील मग त्या शेताला वाफ होईल लोण्यासारखी मऊ भुसभुशीत जमीन होईल. शेतकरी त्यात बियाणं पेरेल मग त्याला अंकुर फुटतील आणि मग एका महिन्यात शेतकरी हिरवगार दिसू लागेल आणि शेतकरी मनातून एकदम खुश होऊन जाईल. व्हायलाच पाहिजे. अहो हा शेतकरी धान्य पेरतो तेव्हाच आपल्याला खायला मिळते की नाही. पाऊस जर आला नाही तर धान्य कसं पिकणार. हो की नाही. आपल्या शेतकऱ्यांनी सगळ्यांनी शेतात तयार करून ठेवली काळी भोर. काळी कचरा वेचून बिचून नांगरून वखरून खत बीत घालून घालून एकदम रेडी. हो पाऊस यायचा अवकाश की आता पेरण्या सुरू होतील. हो भरपूर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या सुरू करता येत नाही. कमी पावसात पेरणी केली की बियाणं सुकून जातं वाया जातं त्याला टरारून कोंब फुटत नाही. म्हणून मग जेव्हा बियाणं पेरायचं असतं तेव्हा जमिनीला ओल लागते आणि पेरल्यानंतर सुद्धा पाऊस हवा असतो. म्हणून सगळं जग पावसाची आतुरतेने चातकासारखी वाट बघत असतो. पाण्याविन हो जीवनात नाही गोडी आर्त विराणी. हो पाण्याशिवाय जीवनाला गोडी नाही. क्षणभर पाणी मिळालं नाही तर आपला जीव कसा कसा वीस होतो. पाण्याशिवाय आपण आर्त आर्त विराणी. हो आपण आर्त होतो पावसाची आतुरतेने वाट बघतो. हो म्हणून मग पावसाशिवाय आपल्या जीवनाला काही अर्थ राहत नाही. हा पाऊस पडतो पिकं येतात. हो की नाही. हो सोनसळी शेतं डोलतात. हो ना. आणि ती डोलणारी शेतं पाहून मग आपला अंतरात्मा तृप्त होतो आणि शेतकरी तर एकदम एकदम खुश होतो त्याचं भविष्य. कारण त्याच्या बँकेमध्ये दर महिन्याला पैशांचा पाऊस पडत नाही. शेतकऱ्याचं जीवन ह्या पावसावरच अवलंबून असतं. सहा सहा महिन्यांनी दोन पिकं तो घेतो खरीप आणि रब्बीची आणि त्यावर त्याचं जीवन अवलंबून असतं. म्हणून मग शेतकऱ्याच्या मनात पाणी डोळा आणि बाणी. बापरे शेतकऱ्याच्या मनात पाणी. हो केव्हा पाऊस पडेल. डोळे वाट बघतायत आणि बाणी. हो संकट येतं की काय. नको रे बाबा आणि बाणी निर्माण व्हायला नको. आणि मग एकदा का पाऊस आला की काय होतं. मग पाणी घेऊन नदी चालली फुलवाया शेते राणी. वा वा वा वा नदीबाई फू फू करत धावते
आणि कडे कडेने सगळे शेतात अगदी तुडुंब करून टाकते हो, गाळ वाहून नेते, जमिनी सुपीक करते हो की नाही. सृष्टीत काय दिसतं? पाणी आणि हिरवी बोली. वा वा, हिरवी बोली, सर्वत्र सुंदर हिरवळ पसरते. छोटी छोटी छोटी छोटी पानं डोकं वर काढतात आणि झाडं अशी हिरवीगार बहरली की झाडांवर जे जीवन आहे कोणाचं, पक्ष्यांचं, फुलपाखरांचं, फुलांचं, फळांचं, आणि मग अशा प्रकारे किलबिल सुरू होते. फुले, फळे, झाडे, फुलपाखरे सगळे गाऊ लागतात. शेतकऱ्याच्या शिवारात पाणी भरून येतं आणि असा तो सळसळून आला की सगळीकडे काय होते, समृद्धी निर्माण होते. गाई समृद्धीची गाणी हो. कळलं का मंडळी? मग पावसाचं महत्व कळलं हो. जीवन आहे पाणी पाणी हो, आणि राव असो वा रंक कुणीही, तिथे भेदभाव नाही. हा गरीब आहे याला इथे पाऊस पडणार नाही, हा श्रीमंत इथे जास्त पाऊस पडेल, मुळीच नाही. निसर्गात भेदभाव नाही. राव असो वा रंक कुणीही, भेदभाव ना करते पाणी. कुणीही तहानलेला तो गरीब असो की श्रीमंत, त्याची तहान पाणी भागवते. अरे तू गरीब आहे तुला मी पाणी देणार नाही असं तो म्हणत नाही. अरे तू श्रीमंत आहे तुला कशाला हवा पाणी असंही तो विचारत नाही. गोर गरीब श्रीमंत कुणीही असो, पाण्याकडे भेदभाव नाही. किंबहुना मी म्हणते निसर्गाकडेच भेदभाव नाही हो. झाडाला घाव घाला तरी फळं देतोच आहे, मारणाऱ्यालाही देतोय आणि पाणी घालणाऱ्याला देतो आहे हो. निसर्गामध्ये कुठल्याही प्रकारचा भेदभाव नसतो, ही समानता आपण निसर्गाकडून शिकायला हवी, पण आपण काही शिकत नाही हो. एक गाणं ऐकायचं पुन्हा पावसाचं. पाण्या पाण्या उंच किती रे घर, पाण्या पाण्या उंच किती रे घर, चाळणीतून ये झर झर, चाळणीतून ये झर झर, कधी कोसळतो कधी पहारी मझिमतो, कौलारावर टपटपतो, कौलारावर टपटपतो, रूपे तुझी किती किती रे निराळी, रूपे तुझी किती किती रे निराळी, तू झऱ्यातून खळाळे उंचावरून कडावरून येतो, धबधबा तयाला म्हणतो, बनू तू नदी जगभर धावत सुटतो, अथांग शेती पिकवितो, काठावरच्या जमिनी बनती सुपीक तू धनधान्याची मेघ, तळ्यात पहासशी पण तू निवांत, ते तरंग उठती शांत, तू रौद्रासा कधी सागरी असतो, काठावरती धुस पुसतो, थुई थुई उडे कारंजे बागेत, तू स्वतःच बसतो नात, आरसा निळा आकाशाचा तुझला, तू येता तोही भिजला, तू पकारी जीवन शोभे नाव, तू रंग कधी राव, लहरी आहे करतो तू मनमानी, म्हणून का म्हणती रे पाणी, तू असा तसा आहे कसाही प्रिय, तू तृष्णारे पूर्वीशी जगाला तोय, जग अवघे रे तुझ वीन कासा विस, ओठावरती सदैव असाच ऐस, असाच ऐस पाऊस पाऊस, असाच ऐस हे पावसा तू असाच अस असाच राहा, तू आहे म्हणून आमचं जीवन आहे हो. तळ्यात तू निवांत असतो, त्या शांत तळ्यात तरंग उठतात, कधी तू रौद्र असतो, कधी काठा धुसफुसतो, कधी कारंजाच्या रूपाने उडतो, कधी स्वतःच नाहत बसतो, गात बसतो, निळ्या आकाशाचा आरसा हो तुला लागतो, आणि तू येताना तो आरसाही भिजून जातो आकाशाचा. तुपकारी आहे तुला जीवन नाव शोभत, तू कधी रंक असतो कधी राव असतो, कधी भरपूर येतो कधी कमी येतो, लहरी आहे मनमानी आहे हो. पण तू असा तसा कसाही असला तरी आम्हाला प्रिय आहे म्हणून मी असं म्हटलंय. तू तृष्णारे हो, तुमची तहान आहे, तृष्णा आहे, आणि तू सर्व जगाला पुरवितो तोय, सगळ्या जगाला पाणी पुरवतो, म्हणून तू आला नाहीस तर अवघे जग कासावीस होते. म्हणून आम्ही शेवटी काय म्हणतो मग,
तू सदैव असाच ऐस, तू कसाही अस, असा अस किंवा तसा अस, आम्हाला तू हवाच आहे, हवाच आहे. म्हणून तुझ्या कोणत्याही रूपात आम्ही तुझा स्वीकार करतो. तू आम्हाला आनंद देतो, हो की नाही? हो, आनंद देतो. म्हणून हे पावसा, तू आता सुरुवात केलीच आहे, तर तू असाच बरसत राहा आणि सगळ्या जगाला सुखी कर, असं आव्हान आपण पावसाला करू. मग झाले पावसाची गाणी, आता गंमत करायची थोडी. 1, 2, 3, 4 गाणं ऐकूया का आपण? हो, आता पावसाची गाणी ऐकून झाली. ऐका बरं मी काय म्हणताय का. 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4 अभ्यासाचा जय जयकार, 1, 2, 3, 4 अभ्यासाचा जय जयकार, 1, 2, 3, 4 समोरच्याशी बोलताना जरूर करा विचार, समोरच्याशी बोलताना जरूर करा विचार, 1, 2, 3, 4 खूप खोल जखमा करतात शब्दांचेच वार, बापरे खूप खोल जखमा करतात शब्दांचेच वार, 1, 2, 3, 4 शहाणाला पुरे असतो शब्दांचाच मार, 1, 2, 3, 4 स्वतःला समजू नये उगाच फार हुशार. बरोबर आहे, हुशार लोक खूप आहे जगामध्ये. 1, 2, 3, 4 स्वतःला समजू नये उगाच फार हुशार, 1, 2, 3, 4 आपले काम आपण करा टाकू नका भार, आपले काम आपण करा टाकू नका भार, 1, 2, 3, 4 जीवनात मानू नये कधीही हार. बरोबर. 1, 2, 3, 4 गाडून टाका भ्रष्टाचार, 1, 2, 3, 4 कष्ट करा फार फार, 1, 2, 3, 4 भारत आहे सुंदर फार. वा, खरंच आपला भारत देश अतिशय सुंदर आहे. 1, 2, 3, 4 मायभूमीवर प्रेम करा फार फार फार, 1, 2, 3, 4 मायभूमीवर प्रेम करा फार फार फार, 1, 2, 3, 4 सुविचारांचाच करा नेहमी व्यापार. कळलं का काय म्हटलं मी? व्यापार कसला करा? सुविचारांचा. चांगल्या विचारांची देवाणघेवाण म्हणजे चांगल्या विचारांचा व्यापार. हो, एकमेकाची चांगलं बोलणं, एकमेकांना चांगलं शिकवणं हा सुविचारांचा व्यापार असतो. आणि हा सुविचारांचा व्यापार आपल्याला अनेक चांगल्या गोष्टींकडे घेऊन जातो. काय मंडळी, कळलं का? मग सुमती आजीने काय काय शिकवलं आज? पावसाची दोन गाणी, पावसाचे महत्त्व. आणि 1, 2, 3, 4 मधून तर आपण खूप गोष्टी शिकलो. काय काय काय शिकलो? समोरच्याशी बोलताना विचार करायचा, शब्दांचा जखमा फार खोलखोल असतात, शहाणाला शब्दाचा मार पुरतो, स्वतःला फार हुशार समजू नये, कोणावर भार टाकू नये, जीवनात हार मानू नये, भ्रष्टाचार करू नये, आणि भारत देश फार सुंदर आहे, मावीवर प्रेम करा आणि सुविचारांचा व्यापार करा. बघा, एका छोट्याशा कवितेमधून सुमती आजीने किती किती महान गोष्टी सांगितल्या. आणि हो, पावसाचं महत्त्व काय मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज आहे का? सगळ्या जगालाच हा पाऊस तारक आहे. हे जे सृष्टीचं चक्र आहे अखंडपणे चालणारं, हो, उन्हाळा येतो, समुद्राच्या पाण्याची वाफ होते, ते आकाशात जाते, तसे ढग बनतात, आणि मग जूनच्या सुरुवातीला सर्वत्र पावसाळी वातावरण दिसू लागतं, ढग वाऱ्यावरून जातात आणि पाऊस पडतात. काय मंडळी,

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांचं गीत. स्वर आहे लता मंगेशकर यांचा, संगीत दिलं आहे शंकरराव कुलकर्णी याने, आणि हे गीत ऐकूयात माझं घर माझी माणसं या चित्रपटामधलं.

0: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना,
1: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
0: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
1: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
0: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
2: बायकोचा भाऊ या चित्रपटामधलं ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात. गीतरचना आहे पी सावळाराम यांची, संगीतकार वसंत प्रभू.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253-2-47-26-26 किंवा 83-800-16-512 ह्या क्रमांकावर.

0: नमस्कार रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या. कायदा, इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची. सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं. हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का. शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे. त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पलंग दिला होता. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का. याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पतीपत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता. खरं कारण काहीही असो, पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो. मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो. कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर यातूनच मला प्रश्न पडलाय एकबोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का.
1: अर्थातच, नक्कीच करता येतो. मृत्यूपत्रात केवळ जमीन, घर किंवा बँकेतील रकमेचाच नव्हे तर दागिने, पुस्तके, स्मृतिचिन्हे, कौटुंबिक वारसा असलेल्या वस्तू किंवा भावनिक दृष्ट्या महत्वाच्या वस्तू, अगदी पाळीव प्राणी सुद्धा कोणाकडे जातील याचा उल्लेख करून त्याबाबतीत निर्देश हे मृत्यूपत्रात लिखित स्वरूपात देता येतात.
0: क्या बात आहे. श्रोत्यांनो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385 340 454.

कार्यक्रमात हे गीत आहे रामशास्त्री या चित्रपटामधलं शांताराम आठवले यांचं गीत. ऐकूया अनंत मराठे, ऐकूया अनंत मराठे आणि मंजू यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे केशवराव भोळे यांचं.

0: रेडिओ विश्वास
1: टाइम चेक
0: टाइम चेक
2: सकाळचे 11 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
3: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
4: संचयात समृद्धी.
5: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
6: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
7: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

कार्यक्रमात आता ऐकूयात वसंत बापट यांचं गीत आशा भोसले यांच्या स्वरात. हे गीत आहे श्यामची आई या चित्रपटामधलं. संगीतकार वसंत देसाई.

कार्यक्रमात आता ऐकूयात मन्नाडे आणि सहकार्याने गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत दिलं आहे वसंत पवार यांनी आणि हे गीत ऐकूयात वरदक्षिणा या चित्रपटामधलं.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांक.
2: ऐकूया माणिक वर्मा यांनी गायलेलं ग डि माडगुळकर यांचं गीत उमस पडेल तर या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: आता आपल्या घरातील जुन्या नादुरुस्त इलेक्ट्रॉनिक वस्तू तसंच पर्यावरणासाठी हानिकारक इतरही वस्तू जसं रोजच्या वापरातल्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या रिकामे खोके यांची सुयोग्य पद्धतीनं आपण विल्हेवाट लावू शकता. त्यासाठीच रेडिओ विश्वास आणि साई राकेश इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नाशिक यांच्या संयुक्त विद्यमान सुरू असलेल्या ई वेस्ट मॅनेजमेंट मध्ये नक्की सहभागी व्हा. या अंतर्गत आपल्या घरातल्या नादुरुस्त मोठ्या जड वस्तू ज्या तुम्हाला ई वेस्ट मध्ये देण्याची इच्छा आहे ती तुमच्या घरी येऊन आमचे प्रतिनिधी कलेक्ट करून घेऊन जाणार. तर मग आजच आपल्या घरातल्या जुन्या वस्तूंना बाहेर काढा आणि आपल्या जवळच्या विश्वास कोऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेमध्ये जमा करा, ज्या अंतर्गत सावरकर नगर शाखा, रविवार कारंजा, मुंबई नाका, HPT कॉलेज रोड, म्हसरूळ, पाथर्डी फाटा, हनुमंत नगर, नाशिक रोड, नाशिक पुणे रोड, चांदशी, खुटवड नगर, इंदिरा नगर, पंचवटी, सातपूर, तिडके कॉलनी, शिवाजीनगर आणि उपनगर या शाखांचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधा 8300016512, 247626 आणि 75586611 या क्रमांकांवर. शब्दांचं घडतं काव्य आणि काव्याची घडतात गाणी. मनात रुंजी घालणारी हीच गाणी आठवणी बनून पुन्हा एकदा ओठावर येतात आणि मग बनतात ओठावरली गाणी. अशा सदाबहार गाण्यांचा आनंद देणारा आमचा कार्यक्रम जरूर ऐका, ओठावरली गाणी. सादर करते विकास भावे. दर बुधवारी दुपारी 1:30 आणि पुनःप्रसारण दर गुरुवारी रात्री 8 फक्त रेडिओ विश्वासवर.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं, तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. तर आता हे गीत ऐकणार आहोत देवमाणूस या चित्रपटामधलं. आशा भोसले आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं हे गीत आहे ग. धी माडगुळकर यांचं आणि या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

0: महाप्रेम।
1: ऐकूया थांबलक्ष्मी कुंकू लावते या चित्रपटामधलं गीत। शब्द आहे जगदीश खेवडकर यांचे, लता मंगेशकर यांचा, संगीत दिलं आहे प्रभाकर जोग यांनी

0: शेती म्हणजे समृद्धी, शेती म्हणजेच संपत्ती. येत्या खरीपाच्या हंगामात याच शेतीतून सोनं पिकवण्यासाठी घेऊन येत आहोत कृषी विशेष कार्यक्रम पीक उत्पादन वाढीची पंचसूत्री. सादर करते आहेत डॉक्टर कल्याण पांडुरंग देवळाणकर. जरूर ऐका दर गुरुवारी सकाळी 7:50 आणि पुनःप्रसारण दर सोमवारी 7:50 फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनलवर.
1: तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचा जगणा तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरात. गदी माडगुळकर यांची शब्दरचना, संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं. आणि हे गीत ऐकूयात वैशाख वनवा या चित्रपटामधलं.

0: मला हे विहीर झाली
1: भगवा आबोली फुलांचा ताटवा भगवा आबोलीच्या फुलांचा की ताटवा
0: होतीच्या गोवाला कोकण दाखवा
1: गोमू माहेरला जाते हो नाखवा

0: शिडात शिरले अवखळ वाऱ्या, शिर शिडात अवखळ वाऱ्या,
1: शिर शिडात अवखळ वाऱ्या,
0: धनी धरणी लागल बट टिकवा, धनी धरणी लाया गलबताला टिकवा,
1: तिच्या गोवाला कोकण दाखवा,
0: गोमू माहेरला जाते हो नखवा,
1: तिच्या गोवाला कोकण।
2: कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं जगदीश खेवडकर यांचं गीत। सुधीर फडके यांच्या संगीताने सजलेलं हे गीत आहे ज्योतिबाचा नवस या चित्रपटामधलं।

0: अहो पैशांची गरज आहे तर इकडे तिकडे कशाला मागायचे. आपल्याकडील सोनं देऊन नामको बँकेचे हक्काचे सोने तारण कर्ज घ्यायचे, तेही एका तासात.
1: व्याजदर 8.9% आणि शेतकऱ्यांसाठी व्याजदर 8.5%.
0: मुदत 1 वर्ष. आजच आपल्या नामको बँक शाखेला भेट द्या. नियम व अटी लागू.
2: ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं धरतीचे लेकरे या चित्रपटामधलं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. गीताला संगीत आहे दत्ता डावसेकर यांचं.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 0253527426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला म्हणजे माझी सुटका झाली.
3: ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं सुगंधी कट्टा या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे जगदीश खेबुडकर यांची आणि या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी.

कार्यक्रमात आता ऐकूया जानकी ह्या चित्रपटामधलं लता मंगेशकर यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत. संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आता आपण ऐकणार आहोत अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात यशोदा या चित्रपटामधलं गीत. ही शब्दरचना आहे चंद्रकांत खोत यांची आणि या गीताला संगीत साज आहे दत्ता डावसेकर यांचा.

0: आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या।
1: गाणे गा रे, गाणे गा।
2: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत जगदीश खेबुडकर यांचं केला इशारा जाता जाता या चित्रपटामधलं। ऐकूया सुलोचना चव्हाण आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात। या गीताला संगीत दिलं आहे राम कदम यांनी।

ஏத்துக்குன்னு பாரு.

तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज ऐकत रहा रेडिओ विश्वास. आणि आता कार्यक्रमात हे गीत ऐकणार आहोत पी सावळाराम यांचं उषा मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांच्या आवाजात. हे गीत ऐकूया धर्मकन्या या चित्रपटामधलं. गीताला संगीत दिलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

0: हे गीत ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात भाऊबीज या चित्रपटामधलं. कवी संजीव यांच्या गीताला संगीत आहे वसंतराव मोहिते यांचं.
1: रेडिओ विश्वास टाइम चेक. टाइम चेक.
2: दुपारचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
3: संचयात समृद्धी.
2: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: पशुपालक बांधवांनो आणि शेतकरी बांधवांनो नमस्कार. पशुधन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत. शेतकरी बांधवांनो, आपल्याला माहीत आहे की शेती करत असताना शेतीला जोडधंदे, शेतीला पूरक व्यवसाय आपण नेहमी ऐकत असतो, बोलत असतो, आणि त्याप्रमाणे काही शेतकरी पूरक धंदे, शेतीला जोडधंदे करतसुद्धा असतात. पण बऱ्याचपैकी आपल्याला असं ऐकायला मिळतं की आम्हाला या धंद्यात परवडत नाही किंवा लॉसमध्ये जातो किंवा खूप अडचणी आहेत. कुणी म्हणतो की बाबा आम्हाला धंदा करायला पैसाच नाही, खूप पैसा लागतो. पण शेतकरी बांधवांनो आणि पशुपालक बांधवांनो, तुम्हाला सांगायला थोडंसं आज आनंद वाटतो की काही माणसं अशी असतात की ज्यांच्याकडे शेती नसताना, पैसा नसताना, राहायला घर नसताना अशी माणसं एक छोटासा दुग्ध व्यवसाय सुरू करतात आणि हळूहळू त्या व्यवसायावरून त्यांनी काय काय साध्य केलं ते आता मी सांगणार नाही, प्रत्यक्ष त्यांनाच आपण विचारणार आहोत. तर आज या मुलाखतीसाठी आम्ही रिसोडपासून एकदम जवळच असलेलं 3 ते 4 किलोमीटर असलेलं हे गाव आहे सवड. आणि तुम्हाला आणखीन सांगायला आनंद वाटतो की आमचे हे मेहनती शेतकरी आहेत, आज सध्या ते शेतकरी आहेत आणि त्यांचं नाव श्री अण्णा भगवान शेळके हे सवडचे आहेत. आता आपण डायरेक्ट त्यांनाच विचारूया. नमस्कार शेळके साहेब. आता तुम्ही प्रस्तावना तर ऐकलेलीच आहे की नाही? तर आमच्या शेतकरी बांधवांना आणि पशुपालक बांधव जे आहेत त्यांच्यासाठी निश्चितच तुमची ही जी मुलाखत आहे ती मार्गदर्शन करणारी ठरेल, याच्यामध्ये काही शंकाच नाही. तर एकंदरीत शेळके साहेब, मला असं सांगा की हा जो तुमचा दुग्ध व्यवसाय, आता मी पाहून राहतो सोबत आमच्या कृषी विज्ञान केंद्र कराडचे डॉक्टर श्रीयुत रामटेके साहेब आहेत. आज तुमच्या घरासमोर मला 5 ते 6 म्हशी दिसत आहेत. आम्ही सहज असं फिरता फिरता आलो आणि तुमच्या घरासमोर म्हशी दिसल्या आम्हाला की 5, चला म्हणलं यांना भेटून घेऊ आपण. हे कशा प्रकारे दुग्ध व्यवसाय करतात, इतरांना जे आहे त्यांना मार्गदर्शन, थोडासा तुमचा अनुभव आम्हाला ऐकायचा आहे. तर मला एक सांगा की हा जो व्यवसाय आहे तुमचा, दुधाचा व्यवसाय, तर साधारणतः केव्हा सुरू केले असेल तुम्ही आणि त्यावेळेस तुमचं वय किती असेल?
1: आपण वयाच्या 13 वर्षापासून तुझा धंदा चालू केलेला आहे.
0: म्हणजे 13 वर्ष वय असताना लहान वयामध्येच तुम्ही सुरुवात केली. बरोबर. कशी सुरुवात केली, म्हैस कोणती घेतली होती, काय किंमत होती?
1: त्यावेळेस साहेब म्हैशीची किंमत होती 400 रुपये 500 रुपये अशी म्हैस भेटायची. त्या म्हैसीचा दूध 1 रुपया लिटर विकायचं.
0: अच्छा. मग जी म्हैस होती तुमची, तर तुम्ही, तुमचं वय तर लहान होतं नाही का, तर ते खरेदी कोणी केली, बाबांनी की तुम्ही?
1: बाबांनी केली, पण मी बाबाला सांगितलं, बाबा तर घ्यायचीच नव्हती म्हणत, पण मी म्हणलं तुम्ही म्हैस, आपल्याला एक म्हैस घ्या. तर ती मी असं हट्ट धरून त्याने मग घेतली ती शेवटी. मग घेतल्याच्या नंतर ती म्हैस सवड गावले जनली, मग दूध न्यायचा पापलेन होत झाले, मग दूध मी स्वतः पैदल नेऊन देतो 1 रुपया लिटर.
0: म्हणजे हे जो तुमचा व्यवसाय हा जो, तर साधारणतः किती वर्षापूर्वी सुरू केलेला तुम्ही?
1: वयाच्या 12 वर्षापासून केलं.
0: नाही, पण 12 वर्ष तुम्हाला लागलं होतं, पण आज म्हणजे 15 वर्षापूर्वी का 20 वर्षापूर्वी केव्हा सुरू केलेला आहे?
1: आता आपल्याला वयाच्या 30 वर्ष
0: 30 वर्षापूर्वी तुम्ही हा व्यवसाय सुरू केलेला आहे. 30 वर्षापूर्वी तुम्ही सांगतायत की रिसोड शहरामध्ये 1 रुपया लिटरनं दूध विकायचा आणि तुम्ही हे जे दूध आहे तुमचं त्या काळातलं ते पायी नेऊन तुम्ही रिसोडला विकायचं. अच्छा अच्छा. केव्हा उठायचं आणि कसं नियोजन कसं होतं?
1: 5 वाजता उठायचं साहेब, 5 वाजता उठायचं, दूध काढायचं, बाबा दूध काढून द्यायचे, मी आज स्वतः फक्त पैदल नेऊन देण्याचे.
0: अच्छा.
1: दूध काही आपल्याला काढता येत नसे वय लहान असल्यामुळं, बाबा दूध काढून द्यायचे, आपल्या हाती कॅटली द्यायची, आपण घेऊन जायचं.
0: पण म्हैस कोणती होती, गावराणी होती का जाफराबादी?
1: त्यावेळेस म्हैस गावराणच होती. त्यावेळेस ऐपत नव्हती म्हैस जाफराणी घ्यायची, त्यावेळेस गावराणच घेतली होती. आता यावेळेस आपल्याजवळ भरपूर जाफरा राहिला.
0: अच्छा अच्छा. म्हणजे सुरुवातीला एकच म्हैस होती नाही का? आणि मग तुमची याच्यामध्ये प्रगती कशी झाली, आमच्या पशुपालकांना सांगा थोडस.
1: प्रगती झाली साहेब, आपण एक म्हैस घेतली आणि 12 महिने दूध विकून आपण डबल मजुरी करून काही असं करून आपण नंतर 2 घेतल्या, 2 च्या 3 4 असं करून आपण भरपूर म्हशी केल्या.
0: तुमची बचत करायची पद्धत कशी होती?
1: बचत करायची साहेब त्यावेळेस काय आपल्याला बँके माहीत नव्हती, काही माहीत नव्हते. 400 रुपये आणले, 400 उरले त्याची सोन्याची बाळी करायची आणि ती मडक्यात घरात आणून ठेवून द्यायची. ही आपली पद्धत होती, ही आपली बँक.
0: अच्छा.
1: बस.
0: आणि हे मग सोनं तुम्ही केव्हा काढायचं?
1: ते नंतर आपण शेती घेतली, शेती घेतल्याच्या नंतर आपण ते सोनं मोल्ड आणि त्याची शेती घेतली.
0: पण एकचे दोन, दोनचे चार, चारचे सहा तुम्ही म्हशी केले नाही का. आता मला सांगा की म्हशी हे जे असतात, आता तुमच्याकडे जाफराबादी आहे, दुसरे सुद्धा जास्त मोरा आहेत, जास्त दूध देणारे म्हशी आहेत, एक तुम्हाला अनुभव आहे, तर तुमच्या अनुभवाच्या आधारे सांगा की आपली गावराणी म्हैस जी असते आणि आपली हे तुम्ही जाफराबादी आहे, तर हे जे म्हशी आहेत याच्यामध्ये काय फरक असतो बरं काय?
1: याच्यामध्ये फरक साहेब एवढं, गावरान जे आहे ते 3 ते 4 लिटर दूध देऊ शकते, हिची सोय केली ते 8 ते 9 लिटर दूध देऊ शकते. तर मग त्यात गावरान 4 सांभाळल्यापेक्षा 2 सांभाळलेल्या पुरता, त्याच्यामुळे आम्ही जाफरान घ्यायला होता.
0: पण असं म्हणतात हो की गावरान दूधचा जो टेस्ट आहे किंवा चव आहे ही खूप चांगली असते, दूध थोडासा घट्ट असतो आणि जाफराबादी ज्या म्हशी आहेत त्याचा दूध पातळ असतो.
1: नाही ते फरक तर विषय कोणीचा असतेच ना, पण गावरान पुरत नाही आजकाल.
0: अच्छा, पण असंही म्हणतात की गावरान म्हशीत खूप खाद्य कमी लागते, ह्याला खाद्य जास्त लागते.
1: काही नाही साहेब, यायला काही खाद्य लागत नाही, ठिकाणी एक जागेवर बांधलेलं असल्या ते बस एक डाले कुठेला ठेवून देतो मी उन्हाळ्यावर, डबल द्यायला काही ठेवत नाही. त्या गावरान तरी खाऊ शकत नाहीत बांधून, ह्या बांधून मी खाऊ शकतो.
0: अच्छा अच्छा. बरं, आता योगायोग डॉक्टर साहेब सोबत आहे, त्यांना थोडस आपण हे की कसं, आता तुम्ही सांगत होता की जागच्या जागेत म्हशीला ते जाफराबादी जे आहेत ते बरोबर खातात पण गावरानी खात नाही.
2: गावरानीला कसं बाहेर फिरवावं लागते आणि ह्या कसं आहे की ठाण बंद असल्यामुळे यांना जागेवरच आपण देत असतो आणि त्याच्यामुळे दुधाला चांगलं मिळते, दूधही चांगलं मिळते याच्यापासून. आणि तसं गावरानी म्हशीपासून दूध मिळत नाही, म्हणून जनरली शेतकरी काय करतात की अशा म्हशी प्रिफर करतात की ज्या जास्त दूध देतील, वा अशा दृष्टिकोनातून असते शेतकऱ्यांचा कल त्याकडे वळलेला असतो.
0: बरोबर आहे, शेवटी कुठलाही व्यवसाय करताना माणूस हा फायदा पाहतो,
2: हा 2 पैसे मिळावे या दृष्टिकोनातून शेतकरी याकडे वळतच चाललेले आहेत.
0: बरोबर आहे, म्हणजे लागत कमी लागायला पाहिजे आणि उत्पादन म्हणजे खर्च सुद्धा कमी लागायला पाहिजे, त्याच्यापासून मिळणारा जो नफा आहे ते आपल्याला जास्त मिळायला पाहिजे, या दृष्टिकोनातून आपण विचार करत असतो आणि ते संयुक्तिक आहे, व्यवहारिक आहे ज्याला म्हणतो आपण, है की नाही. आता 30-32 वर्षापासून तुमचा हा व्यवसाय आहे, तुम्हाला बराचसा अनुभव याच्यामध्ये आहे, तुम्ही यामधले बरेचसे पावसाळे उन्हाळे पाहिलेले आहेत दुग्ध व्यवसायामधले, है की नाही. नफा तोटा हा नक्कीच तुम्हाला झालेला असेल, व्यवसाय म्हटला की फक्त फायदाच नसतो, कधी कधी नुकसान सुद्धा असतो, नाही का, होत असतो. तर असा एखादा प्रसंग सांगा की तुम्हाला या व्यवसायामध्ये नुकसान काही सहन करावं लागलं आणि कशामुळे?
1: मागच्या वर्षी साहेब 50 ते 60 हजाराचं नुकसान सहन करायचं काम पडलं, एक महिन्यात गाबडली एका म्हशीला कॅन्सर झाला.
0: अच्छा, म्हणजे ह्या नुकसानाच्या पाठीमागे त्या म्हशीचं आरोग्य किंवा आजारी पडल्यामुळे तुम्हाला नुकसान झालं, है की नाही. बरं केलं तुम्ही आता हे मुद्दा मीही विचारला तुम्हाला आणि तुम्ही विशद केला, तर याच्यासाठी डॉक्टरांचा सल्ला वगैरे असेल?
1: डॉक्टरचा सल्ला घेतली साहेब, डॉक्टर मग डॉक्टर म्हणत गळा इथे पाजण सुटलं, हे गर्भ फेकू शकते, ही राहू शकत नाही, हिचा काहीच विचार करत नाही. 8 ते 8 महिन्याची मी गाबणी होती, ती झाली ती गेली. एका म्हशीला कॅन्सर झाला तर तिला मला वाटलं पहिले खांडूक झालं, डॉक्टर साहेब म्हणत इथे खांडूक झालेले हे फुटते, हे फुटते फुटते म्हणून तिला ते कॅन्सर उमळला होता इथे, ते पिकलंच नाही म्हैस, ती गेली गाबण होती 35,000 रुपयाची म्हैस.
0: म्हणजे अशी नुकसान सुद्धा सहन करावं लागतं पण हिम्मत सोडावी लागत नाही.
1: ती जर ती मागच्या वर्षी जर मी म्हणत होतो आपल्या म्हशी 2-60 हजार रुपयाच्या गेल्या, यावर्षी आपल्याला 2 लाखाच्या म्हशी घ्यायच्या नाहीत, तर मग आपला व्यवसाय बंद पडला असता.
0: बरं डॉक्टर साहेब, आता तुम्ही एक योगायोग तुम्ही सोबतच आहात, आता यांनी जो प्रॉब्लेम सांगितला तर याच्याबद्दल आपण काय सांगू शकणार की अशा वेळेस काय करायला पाहिजे पशुपालकांनी?
2: अशा वेळेला पशुपालकांनी एक करता येईल की सुरुवातीपासूनच ट्रीटमेंटकडे थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे, आणि नेमकं काय आहे ते तपासून घ्यायला पाहिजे डॉक्टराकडून.

0: डॉक्टरांकडे जायला पाहिजे, डॉक्टरांचा सल्ला घ्यायला पाहिजे, नाही का? अच्छा, तर अशा प्रकारे तुम्ही तोटा सहन केला पण हिम्मत सोडली नाही, हारली नाही, खचले नाही, बिलकुल काय नाही. दुसऱ्या वेळेस तुम्ही बिलकुल तुम्ही उभेच राहिले, है की नाही? आपण थोडस तुमच्या नुकसानाबद्दल आपण विचार केला, सुरुवात केव्हा केली तुम्ही, आणि एकचे दोन, दोनचे चार म्हशी झाले, है की नाही? आणि बराचसा फायदा तुम्हाला होत गेला आणि झालेला जो तुमचा नुकसान आहे तो तुम्हाला काहीच वाटला नाही, ते गौणच वाटला तुम्हाला, है की नाही? तुम्ही सहन केला, तेवढी ताकद तुमच्या मध्ये होती ना, कारण तुमच्याकडे आर्थिक नफा जास्त झालेला होता म्हणजे त्या दुग्ध व्यवसायापासून. आता एक सांगा मला की जेव्हा तुम्ही म्हणता की दूध 1 रुपयापासून तुम्ही विकता, आज काय भाव आहे?
1: आजचा भाव आहे साहेब 22, 20, 22,
0: बिलकुल कोरा दूध. तर आजच्या घडीला किती दूध निघते बरं तुम्हाला? सकाळी किती निघते आणि संध्याकाळी?
1: आजच्या घडीला आपलं दूध जाते साहेब 30 लिटर, दोन टाइम.
0: म्हणजे सकाळी 15 लिटर?
1: अच्छा
0: अच्छा अच्छा, 30 लिटर दूध. आणि दुधाचा पाला वगैरे करता की कोरा दूधच विकता तुम्ही?
1: नाही, पाला वगैरे होऊ शकते ना साहेब, कोरा नाही होऊ शकत.
0: बरोबर,
1: म्हणजे 30 निघते 40 दूध विकतो मी.
0: अच्छा,
2: मराठी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात बोलकी बाहुली या चित्रपटामधला ग. दि. माडगुळकर यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं.

आणि कार्यक्रमात आता ऐकणार आहोत प्रकाश घोडके यांचं गीत जन्मठेप या चित्रपटामधलं. ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात गीताला.

0: कायदा, कोर्ट आणि न्याय प्रक्रिया, सामान्य माणसाच्या आयुष्याशी जोडलेलं वास्तव, हेच वास्तव जाणून घेऊया अनुभवी वकील, कायदेतज्ञ आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत, आणि साधूया सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत न्याय संवाद, कायद्याच्या जगातलं वास्तव, न्याय संवाद
1: जरूर ऐका तर सोमवारी संध्याकाळी 4:30 आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी रात्री 8:30
0: फक्त रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ चॅनल वर.
2: हे गीत ऐकूयात पडदा या चित्रपटामधलं. शाहीर प्रभाकर यांची शब्दरचना, संगीत आहे राम कदम यांचं, आणि हे गीत ऐकणार आहोत आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास सूरविश्वास कुमार मंच अष्टोप्रहर स्वरहोत्र यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी संकल्पना विनायक रानडे चार चौघ ग्रंथ तुमच्या दारी
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं. ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
2: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत हा माझा मार्ग एकला या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूयात शांता शेळके यांचं, संगीतकार सुधीर फडके यांच्या आवाजात.

0: अहो आपली नवीन गाडी घेऊया ना.
1: बजेटचं काय?
0: आता बजेटची चिंता नाही. नामको बँकची त्वरित वाहन कर्ज सुविधा फक्त 8.5% व्याज दरापासून उपलब्ध, त्यामुळे आता नव्या गाडीचं स्वप्न तात्काळ पूर्ण.
2: तुमच्या स्वप्नांना द्या नवी राईड. आज जवळच्या नामको बँक शाखेला भेट.
3: कार्यक्रमात आता ऐकूयात आशा भोसले आणि उषा मंगेशकर यांनी गायलेलं गीत. हे गीत आहे शरद निफाडकर यांचं, संगीतकार राम लक्ष्मण, आणि हे गीत ऐकणार आहोत नवरे सगळे लाढाव या चित्रपटामधलं.

संगीत ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. शब्दरचना ग दि माडगुळकर यांची, संगीत दिला आहे वसंत पवार यांनी. आणि हे गीत ऐकूयात स्त्री जन्मा तुझी कहाणी या चित्रपटामधलं.

0: नमस्कार, मी अंकुश चौधरी. तुम्ही ऐकता रेडिओ विश्वास 90.8. तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का? किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय? तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने. त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 8380016512 ह्या क्रमांकावर.
2: कार्यक्रमात आता ऐकूया जशास तसे या चित्रपटामधलं आशा भोसले यांनी गायलेलं ग दि माडगुळकर यांचं गीत. या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

ऐकताय रेडिओ विश्वास आणि तुमच्यासोबत मी आहे स्वाती. 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज, ऐकत रहा रेडिओ विश्वास. कार्यक्रमात आता ऐकूयात जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं राम उगावकर यांचं गीत. गीताला संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं.

आता हे गीत ऐकणार आहोत जिव्हाळा या चित्रपटामधलं ग दि माडगुळकर यांचं गीत कृष्णाकल्ले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरात ईर्ष्या या चित्रपटामधलं गीत. जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीतकार राम कदम.

0: गाली आता मला लग्नाची गाई गाली मला लग्नाची गाई गाली।
1: कार्यक्रमातलं हे गीत ऐकणार आहोत ग दि माडगुळकर यांचं चिमण्यांची शाळा या चित्रपटामधलं। ऐकूया ललिता फडके यांच्या आवाजात आणि या गीताला संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी।

संकल्प प्रेझेंट वोकल एरेना सीजन 1 विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख रक्कम. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 9527855582.

0: दुपारचा 1 वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: This hour is brought to you by विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
5: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
6: राज, आपण लग्न कधी करायचं?
7: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
6: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
7: मग आता पुढे काय करायचं?
5: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
7: पण मग संपर्क कुठे करायचा?
5: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 02-5523-247-2626 या क्रमांकावर.
6: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
7: चला म्हणजे माझी सुटका झाली.
8: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नांदेराव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ नाशिक आणि जगभरात कुठेही ऐकण्यासाठी डाउनलोड करा रेडिओ विश्वास 90.8 हे ऍप.
9: मंडळी काय झालंय माहितीये का, पूर्वी आपला घर मोठं होतं, गप्पा मारायला कोणीतरी असायचं. आता गप्पा मारायला कोणी नाही, असलं तरी आपण गप्पा मारायची आपली मनस्थिती नाही किंवा आपल्याला ती सवय राहिली नाही. आपल्या आतल्या गोष्टी आपल्या रक्ताच्या नात्यांमध्ये बोलायचं ती धास्ती पण आहे, कमीपणा आहे, भीती पण आहे, संकोच पण आहे. मग अशा वेळी बाहेर बोलायचं तर मित्र आहेत. मग मित्रांमध्ये बोलणं म्हणजे ती पण एक भीती की आपण जे आपली आतल्या गोष्टी सांगतो ते त्यांच्यापर्यंत पोहोचतील का, की ती पण एक रील होऊन जाईल, न्यूज होऊन जाईल, पुन्हा तुम्ही त्या गोष्टीमुळे पण व्हायरल व्हाल. त्यामुळे खूप गोष्टी आपल्या आतल्या आत राहतात जातात, साठत जातात आणि ते कसं तरी कुठेतरी फुटतं. मग ते आजाराच्या रूपाने, मानसिक आजाराच्या रूपानं फुटतं, कधी कधी शारीरिक आजाराने सुद्धा फुटतं. आता आजकाल लेटेस्ट रिसर्च आहे की तुमचा फिजिकल आजार जो आहे तो सप्रेस्ड इमोशनल अँगरमुळे सुद्धा आहे. तर ह्या विषयावर बोलायला आज आपल्याकडे एक डॉक्टर, सायकॅट्रिस्ट डॉक्टर आहे, डॉक्टर पार्थ महाजन. पार्थ राम राम.
10: नमस्कार.
9: मला एक सांग, फॅमिली छोटी झाली आहे. पूर्वी आजी आजोबा असायचे, काका काकू असायचे, कझिन्स असायचे, एकत्र घर होतं, मोठं घर होतं. ते काही ना काही कारणामुळे तुटलं. दोन मुलं पण नाही आहेत, एकच मुलगा किंवा एकच मुलगी आणि आई वडील आहेत. त्याच्यात आई वडीलही काम करत आहेत, त्यांना त्यांचे घरी येतात ते आई वडील म्हणून येत नाही, ते कामाचं स्ट्रेस घेऊन येतात. व्याज घेतलेले आहेत, घर हप्त्यावर आहे, गाडी हप्त्यावर आहे, पुन्हा पुढच्या फॉरेनला फिरायला जायचं ते पुन्हा तिकिटाचे पैसे भरायचे आहेत, पुन्हा AI आलं आहे ते जॉबची इन्सिक्युरिटी आहे, ॲम्बिशन्स आहेत, मुलाला मोठं करायचं आहे, मुलाला मोठं करायचं म्हणून त्याच्यावर लक्ष द्यायचं म्हणून दुसरा मुलगा होऊ दिला नाही आहे, आणि त्याच्यात स्वार्थ हा की पुन्हा जॉब सॅक्रिफाईस करावं लागेल म्हणून एकच मुलगा ठेवला आहे. मग त्याला आपण जॉब करतोय तर तो कुठल्या तरी नर्सरीमध्ये आहे, कुठल्या तरी कोणाकडे तरी कामाला तिथं असं काय म्हणतात त्याला,
10: नॅनी,
9: नॅनी बिनी त्या तो प्रकार आहे. तर ह्याच्यामुळे घर तुटतंय हे समजतंय का पॅरेंट्सना?
10: तुम्ही जो मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहेत की घर तुटत आहेत किंवा फॅमिलीज, आपण एक जॉईंट फॅमिली किंवा 3 generation फॅमिली सिस्टीम पासून वी आर कमिंग टुवर्ड्स मोर ऑफ न्यूक्लिअर फॅमिली सिस्टीम, व्हॉट वी आर ट्राईंग टू एक्सप्लेन हिअर. आणि त्याच्यामध्ये जे पेरेंट्स जे आहेत किंवा पेरेंट्सला त्यांच्या त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, मुलांना त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, ते या सिच्युएशनमध्ये प्रत्येकाला हा अवेअरनेस आहे, लक्षात येतं की जे जुनी घराची जी संकल्पना होती ती कमी होते आहे आणि दिस सिस्टीम ऑफ जॉईंट फॅमिली, ऑफ स्ट्रॉंग फॅमिली एथिक्स इज गोइंग समवेअर टू स्लाइटली फेडिंग. हे लोकांना लक्षात येते, पण आजच्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये प्रॉब्लेम असा आहे दॅट यू हॅव टू, मेन मोटिव्ह ऑफ दिस ह्युमन काइंड इज सर्वायवल. दॅट वी हॅव टू ऍक्सेप्ट. नाव बी इट सर्व्हायवल बाय एनी वे, द मेन मोटिव्ह इज सर्व्हायवल. सो ऍज जसं आपण बोललो की आईला वेगळं काम आहे, वडिलांना वेगळं काम आहे, मुलाला वेगळं काम आहे, किंवा जे काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ते या रिस्पॉन्सिबिलिटीज आई आणि वडिलांना त्यांच्या त्यांच्या जबाबदाऱ्या, त्यांचे त्यांचे करिअर, त्यांच्या प्रायोरिटीज सांभाळून करणं आहे. तर समजा मुलाकडे तुम्ही लक्ष देत असाल किंवा नसाल तर त्यांना त्यांचं ते करिअर, त्यांच्या त्या जबाबदाऱ्या आणि त्यांचे अँबिशन सांभाळून या गोष्टी करणार.
9: आय एम व्हेरी सॉरी, आय डिसएग्री. तुमचं करिअर तुमचं हे जर महत्वाचं असेल तर तुम्ही एक जीव जन्माला घातलेला आहे.
10: येस,
9: ती जबाबदारी मोठी आहे की नाही?
10: ऑफकोर्स, नो डाऊट अबाउट इट.
9: बस तुमचं प्रायव्हसी, तुमचे अँबिशन जर एवढ्या मोठे असतील तर बी इंडिपेंडेंट.
10: ट्रू.
9: व्हाय यू प्रो जनरेट?
10: So there are two ways of thinking in it. There are many parents in the basically metro cities who are dink. Dink means double income, no kids. They don't go for kids. They do not want this responsibility. But there are certain places where there are kids also, and those kids are, I'll not say many times ignored, but they are less taken care of by the parents. Some places. I don't disagree to this. And that is one of the reasons why we see a lot of pathology in the kids in these times.
9: Right.
10: And when these kids will grow up as men, of course we will see some kind of difficult coping, some behaviors which will be there from the child. In fact, if you go into the theory of psychiatry or psychology, there is something called as attachment theory. अटॅचमेंट थेअरी सारख्या कॉन्सेप्ट बद्दल आपण जेव्हा बोलतो, सिगमंड फ्रॉइड किंवा जे मोठे व्हेरी बिग थिंकर्स फ्रॉम द देन सायकॅट्रिक वर्ल्ड से दॅट द चाइल्ड बिहेव्स द वे इन विच ही विथ द वर्ल्ड इन विच ही बिहेव विथ द मदर. याचा अर्थ असा होतो की मुलगा लहानपणी आईशी जसं वागतो तसंच मोठा होऊन तो जगाशी वागण्याचा प्रयत्न करतो. तर आईशी लहानपणी झालेलं सेपरेशन,
9: आईशी वागतो का आई मुलाशी वागते?
10: आईशी वागतो, म्हणजे आई आणि मुलाचं जे इंटरॅक्शन आहे दोघांचं, इट इज सिम्बायट, म्हणजे दोन्ही साईडने आता. तर तो आईला त्याचं जग म्हणून लहानपणी बघतो, तेच परसेप्शन त्याचं मोठं झाल्यानंतर जगाबद्दल बनतं. तर आपण
9: मुलीच्या बाबतीत
10: सेम, मुलगा मीन्स आय मीन एनी चाइल्ड, एनी चाइल्ड, बिकॉज बी इट बॉय ऑर अ गर्ल, सगळ्यात फर्स्ट प्रोक्रिएटर ऑर द फर्स्ट पर्सन दॅट यू कम इन कॉन्टॅक्ट विथ इज द मदर. सर तुम्ही आईशी जसं वागता आहे तसंच तो जो व्यक्ती त्या जगाशी वागतो. आता इनफॅक्ट इफ यू गो अराउंड 50 years बॅक, 50 वर्ष आधी जर तुम्ही गेलात तर या सायकॅट्रीच्या ज्या थेअरीज आहेत, म्हणजे फ्रॉइड झाले किंवा हे जे जुने थिंकर्स आहेत, हे याच्यावर जास्त फोकस करायचे. आता थोडंसं इट इज गोईंग टुवर्ड्स मोर बायोलॉजिकल, थोडं बायोलॉजीकडे चाललेलं आहे.
9: म्हणजे एक्सप्लेन,
10: म्हणजे समजा मी तुम्हाला एखादं उदाहरण द्यायचा प्रयत्न केला की अँग्झायटी आहे सपोज, तर अँग्झायटी असलेल्या एखादी व्यक्ती, अँग्झायटी म्हणजे टू बी लाईक खूप घाबरणे, भीती वाटणे, हे होईल का ते होईल का, तर जुने जे थिंकर्स होते, ऑफकोर्स दे आर स्टील व्हेरी रिलेव्हंट, स्टील व्हेरी ट्रू, आय डोंट मीन टू डिमीन सच बिग माइंड, वी आर नो वन टू डिमीन देम, बट दे यूज टू परसिव दॅट एव्हरीथिंग दॅट इज हॅपनिंग विथ दॅट इंडिव्ह्युअल, त्या व्यक्तीबरोबर झालेली प्रत्येक गोष्ट हे त्याचे पॅरेंटिंग आणि त्याच्या आईचं आणि त्याचे इंटरॅक्शन मुळे हे घडणारा हा फेनॉमेना आहे, असं जुने सायकॅट्रिस्ट किंवा जुने जे थिंकर्स होते ते रिलेट करायचं. तुमच्या अडल्ट लाईफमध्ये घडणारी प्रत्येक गोष्टीचं ओरिजिन तुमच्या चाइल्डहूडमध्ये आहे, हे त्यांचं मत होतं. पण आता काय करतो आपण, आता वी आर, आपण थोडंसं जास्त बायोलॉजिकल अप्रोच,
9: हे ओल्ड स्कूल असं म्हणायचं,
10: थोडंसं ओल्ड स्कूल आहे. हो, दिस इज समवॉट ओल्ड स्कूल,
9: ही थिअरी आता ओल्ड स्कूल झाली.
10: येस येस येस.
9: अँड व्हॉट इज
10: द करंट थिअरी दॅट वी फोकस ऑन इज मोर ऑफ बायोलॉजिकल. म्हणजे काय होतं ना की एक जनरली स्पीकिंग तेव्हा ना जुन्या काळामध्ये MRIs, fMRIs किंवा जी टेक्नॉलॉजिकल कन्सेप्ट त्या नव्हत्या, पण आजच्या काळामध्ये समजा आपण अँग्झायटी बद्दल बोलत असू किंवा स्किझोफ्रेनिया बद्दल बोलत असू किंवा कुठल्या या मूड डिसऑर्डर्स किंवा जे आजकालचे जे प्रेव्हलंट डिसऑर्डर्स आहेत त्यांच्याबद्दल बोलत असू, तर आपण बघतो की त्यांच्यामध्ये न्यूरॉन ट्रान्समिटर्स म्हणजे जे आपल्या ब्रेनमध्ये किंवा मेंदूमध्ये जे स्त्राव आहेत त्यांचं खालीवरती झाल्याने हा डिसऑर्डरचा जन्म होतो.
9: थोडक्यात केमिकल लोचा,
10: केमिकल लोचा जर म्हटलं तर आज आपण बघताना त्याचे जास्त बायोलॉजिकल अँगलकडे बघतो. पण जुने जे थिअरीज होते, कारण की तेव्हा एवढं अव्हेलेबिलिटी नव्हती, इट वॉज जस्ट दी सूर्य उदय होता फक्त, मानसोपचाराचा किंवा मानसिक आजारांचा सूर्य उदय असल्यामुळे त्यांनी प्रत्येक गोष्ट ती त्यांच्या बिहेव्हिअरशी लिंक केली. लहानपणीचं बिहेव्हिअर म्हणजे आई मुलाला सोडून जर जाते, सेपरेशन अँग्झायटी जर गेली तर मुलगा मोठा होऊन थोडं भितलर होतो, प्रेम करू शकत नाही, त्याला भीती वाटते. ऑफकोर्स दिस थ्री थिंग्स आर व्हेरी ट्रू इन करंट आजच्या ह्याच्यामध्ये पण ते अगदी बरोबर आहेत. पण आज आपण याच्याबरोबर थोडंसं बायोलॉजिकल थिअरीवर पण फोकस करू.
9: म्हणजे पार्थ आपण असं म्हणू शकू का, म्हणजे मागची थेअरी जी होती, ओल्ड स्कूल थेअरी जी होती सायकॅट्रीची, ती बिहेव्हिअर कडे बघायची आणि तुम्ही लोक टुडेज जनरेशन ऑफ डॉक्टर्स त्या बिहेव्हिअर चेंजेसमुळे तुमच्या हॉर्मोन्समध्ये जे चेंजेस झाले त्याच्यावर तुम्ही वर्क करतात आणि त्याच्यावर तुम्ही सोल्युशन काढता.
10: बोथ वी हॅव, वी आर वर्किंग ऑन बोथ पर्स्पेक्टिव्ह. वी आर वर्किंग ऑन युअर माइंड, युअर एक्सपिरियन्सेस, युअर बिहेव्हिअर अँड दिस ऑल्सो, अँड ऍट द सेम टाइम ट्राईंग टू अंडरस्टँड व्हॉट चेंजेस एक्झॅक्टली तुमच्या ब्रेनमध्ये काय होत आहेत, बिकॉज वी हॅव फॅसिलिटीज ऑफ दॅट ना. कारण की आज माझ्या ब्रेनमध्ये डोपामाइन सर्क्युलेशन किती आहे किंवा टू बी स्पेसिफिक ब्लड सर्क्युलेशन कुठे कमी पडते किंवा काय होतंय हे मला MRI मधनं कळतंय, हे जेव्हा सिग्मंड फ्रॉइडने जेव्हा सायकॅट्री काढलं होतं तेव्हा त्याला कळत नव्हतं. त्याच्यामुळे तो या व्यक्तीची असोसिएट होणारी प्रत्येक गोष्ट ह्याचं काहीतरी कन्क्लुजन त्याला लावायचं होतं. ते कन्क्लुजन लावायचं असलं तरी त्याने मागे बघितलं. ही लुक टुवर्ड्स दी पास्ट ऑफ दॅट इंडिव्हिज्युअल अँड देन ही फाउंड आउट दॅट दिस मे बी वन ऑफ द रिझन वाय इट इज हॅपनिंग.
9: सो नाउ वी विल चेंज द टॉपिक.
10: शुअर
9: छान टॉपिकवर आलोय आपण.
10: शुअर
9: परत व्हॉट इज टुडे सायकोलॉजी हाऊ यू अप्रोच टू द पेशंट.
10: See, we have to, when we are talking about psychiatry in the current perspective, in the current world, there psychiatry is a three-tier gosht ahe. Barach vela aajcha kaalamadhe mhanje ek magche 20 te 30 varsha pahile jar apan te aatta paryanta jar mala vatta jar kaal apan baghitla tar we have been mainly focusing on disease, disorder. Mhanje ya vyaktila anxiety ahe, depression ahe, x ahe, y ahe, z ahe, kiwa whatever psychiatric issue ahe, then he is coming to me and I am treating it. मी त्याची ट्रीटमेंट करतोय, त्याला गाळू औषध देतो, त्याला परत पाठवतोय. मागच्या 30 ते 40 वर्षाचा काळ असा गेला. ऑफकोर्स दॅट त्याच्यासाठी पण एवढा स्टिग्मा होता की दॅट पीपल आर नॉट कमिंग टू अ सायकॅट्रिस्ट. बट टुडेज वर्ल्ड इज दॅट सायकॅट्री हे थ्री टायर फेनॉमेना आहे जर आपण, आणि हे समजणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा लोकांच्या लक्षात येत नाही की सायकॅट्रीज थ्री टायर फेनॉमेना. फर्स्ट कम्स टू डिसऑर्डर. म्हणजे माझ्याकडे स्किझोफ्रेनिया घेऊन येणारा व्यक्ती किंवा डिप्रेशन घेऊन येणारा व्यक्ती किंवा होमसोअर इंडिव्हिज्युअल इज कमिंग टू मी विथ दॅट डिसऑर्डर, त्याला मी ट्रीट करतो एक आहे. हे फर्स्ट टायर झालं. सेकंड टायर इज अबाउट दी डिस्ट्रेस. आपण काय करतो बघा, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. प्रेग्नन्सीमध्ये आपण आताच्या नवीन प्रोटोकॉल प्रमाणे प्रत्येक फिमेलला गिव्ह B12, वी गिव्ह आयर्न, वी गिव्ह इंजेक्शन, वी गिव्ह एव्हरीथिंग एक्स वाय झेड. वाय डू वी गिव्ह दॅट? वी गिव्ह दॅट बिकॉज द बेबी शुड बी हेल्दी. बरोबर. तर आपण हे कशासाठी देतो? वी गिव्ह इट बिकॉज ऑफ प्रिव्हेन्शन, की त्या बाळामध्ये काही त्रास आधीच व्हायला नको, कमतरता व्हायला नको म्हणून. पण जी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपण डिस्ट्रेस म्हणणं जातो, डिफिकल्ट टाइम म्हणणं जातो, तेव्हा त्या डिफिकल्ट टाइम म्हणणं त्या व्यक्तीची सायकोपॅथॉलॉजीकडे उडी मारायची क्षमता आहे का? सायकोपॅथॉलॉजीकडे म्हणजे एखाद्या जी डिस्ट्रेस म्हणणं जाणारा व्यक्ती आहे, सपोज आता पोस्ट कोविड टाइम मध्ये इफ समवन इज गोइंग थ्रू अ मॅरिटल प्रॉब्लेम, ही इज गोइंग थ्रू ॲडिक्शन प्रॉब्लेम, ही इज गोइंग थ्रू त्याला काही वर्क रिलेटेड प्रॉब्लेम आहे, तर तो व्यक्ती त्या नॉर्मल कोपिंग पासून

0: चिड होत आहे.
1: येस,
0: बट दॅट इज कन्व्हर्टेड टू डिस्ट्रेस, हे मला कसं समजतं?
1: बघा, मी एक सायकॅट्रीमध्ये सिम्पल कन्सेप्ट आहे, मी तुम्हाला सांगतो. डिस्ट्रेस, दोन स्ट्रेस असतात सायकॅट्रीमध्ये, यू स्ट्रेस आणि एक असतो डिस्ट्रेस. म्हणजे यू स्ट्रेस म्हणजे काय, आज माझ्यामध्ये स्ट्रेस आहे, मला स्ट्रेस आहे बिकॉज आय वॉन्ट टू डू समथिंग इन द फील्ड ऑफ सायकॅट्री, म्हणून मी तुमच्या समोर बसून इंटरव्ह्यू देतो. त्या स्ट्रेस मधनं माझं काय झालं, चांगलं काम झालं. बॉस माझ्यावर जर डोक्यावर बसून जर काम करून घेत असेल तर माझ्याकडनं त्याकडनं चांगलं काम होत असेल तर तो यू स्ट्रेस झाला. पण त्याच गोष्टीमुळे मला जर कामच करता येत नाही, इफ आय एम नॉट एबल टू वर्क बिकॉज ऑफ दॅट स्ट्रेस, जर ते माझ्या आयुष्यातले बाकी अँगल्स कम्प्लिटली डिस्ट्रॉय करत असेल तर त्याला आपण डिस्ट्रेस म्हणतो. आणि तो स्ट्रेस जेव्हा सस्टेन्ड राहतो, म्हणजे कॉन्स्टंट राहतो की रोज,
0: हाऊ लॉंग
1: वी कॅनॉट से हाऊ लॉंग, बिकॉज दॅट इंडिव्हिज्युअल, प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा रेझिलियन्स वेगळा आहे. आज तुमचा रेझिलियन्स वेगळा आहे, माझा रेझिलियन्स वेगळा आहे, एक व्यक्तीचा रेझिलियन्स हा वेगळा असेल. आपण समजा आपण 20 दिवस रोज एखाद्या व्यक्तीच्याकडनं आपण टॉर्चर सहन करू, काही लोक 5 दिवस करून घेऊ शकतात. सो दॅट रेझिलियन्स, दॅट स्ट्रेस इज डिफरंट इन एव्हरी इंडिव्हिज्युअल. व्हेरी स्पेसिफिक एक्झाम्पल, इनफॅक्ट आपल्या अध्यात्मामध्ये आणि आपल्या प्रत्येक टेक्स्टमध्ये पण ही गोष्ट लिहिली, बुद्धिझममध्ये पण लिहिलेली आहे, की गिटारची तार असते, द पीपल हु प्ले गिटार, इफ दॅट गिटार तार इज व्हेरी स्ट्रेस्ड, खूप स्ट्रेस्ड असली तर ती वाजते का? ती वाजते, म्हणतात ना असं कर्कश स्वर निघतो. इफ इट इज व्हेरी लूज, ती वाजते का? नाही वाजत. तर इट हॅज टू बी ऑप्टिमली स्ट्रेच. ती जर गिटारची आणि सितारची तार जर ऑप्टिमली स्ट्रेच असली तरच ती वाटते. तर आपलं माइंड आपल्याला काय करायचं आहे, एक्सेसिव्ह स्ट्रेस पण नाही करायचं, लेस स्ट्रेस पण नाही करायचं. इट हॅज टू बी स्ट्रेस ऑप्टिमली, अँड वी हॅव टू क्रिएट व्हॉट एव्हर स्ट्रेस वी हॅव इन टू यू स्ट्रेस अँड नॉट डिस्ट्रेस.
0: ते आपण करू शकतो,
1: ऑफकोर्स करू शकतो. एक एक्झाम्पल मी तुम्हाला फार, मी आत्तामध्ये एक हे वाचत असताना माझ्या लक्षात आलं, एक छोटी स्टोरी आहे. देर वर टू मंक्स इन लेह लडाख. देर वॉज मंक ए अँड मंक बी. सपोज देवर वॉकिंग टुगेदर विथ वन अनदर, अँड वन्स देवर वॉकिंग टुगेदर फ्रॉम लेह टू देअर ओन मोनॅस्ट्री, आणि मध्ये त्यांचं एक रिव्हर दिसली त्यांना. तर रिव्हरच्या इथे ते रिव्हरच्या दोघांनी क्रॉस केली, ए अँड बी मंकनी क्रॉस केली, आणि ती त्यांना एक फिमेल दिसली, एक मुलगी दिसली. तर ती मुलगी रडत होती, तर ह्या दोघांनी जाऊन तिला विचारलं की तू का रडतेस आणि काय प्रॉब्लेम आहे. तर तिने सांगितलं की माझं एक 2 महिन्याचं छोटं बाळ गावामध्ये रडतं आहे आणि मला त्या बाळाकडे जायचंय. तर ह्यांनी विचारलं का तू वाय आर यू नॉट एबल टू गो, तू का जात नाहीस? तर म्हणे नदीतला पाणी वाढतंय आणि मला मदत करायला कोणीच नाही म्हणून मी जात नाहीये. तर मंक ए जो होता त्यांनी काय केलं, ह्या मुलीला कडेवर घेतलेला, हेल्प केली आणि हिला तिला त्यांनी नदी क्रॉस करवली. ओके, आफ्टर दॅट मंक ए अँड बी अगेन स्टार्टेड. ते दोघेही मोनॅस्ट्रीला परत चालायला लागले. एक 1/2 तासानी मंक बी नी मंक एला सांगितलं, मंक ए वॉज द वन हू हेल्प. सो मंक बी नी मंक एला सांगितलं की आपल्या गुरुंनी आपल्याला सांगितलंय की मुलीकडे बघायचं नाही, तू तिला बघितलंस, दुसरी तू मुलीकडे मुलीला हात लावायचं नाही, तू तिला हातावर काय कडेवर घेऊन उचलून तिकडे नेलंस, तू सांगितलं मुलींशी इंटरॅक्ट करायचं नाही, तू तिच्याशी इंटरॅक्ट केलं, बोललास, सगळी मदत केली, तर हे तू ह्याचं उल्लंघन केलंस, यू हॅव ब्रोकन द रूल्स. तर मंक यांनी फार छान उत्तर दिलं, दॅट आय लेफ्ट दॅट गर्ल 30 मिनिट्स बॅक. मी त्या मुलीला 30 मिनिटं पहिले सोडून दिलं, पण आज तू अजूनही त्या मुलीला पकडून बसलास. सो पार्ट ऑफ दिस इज व्हॉट हॅव यू हॅव टू अंडरस्टँड, दॅट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण गोष्टी कंपार्टमेंटलाइज करायला हव्या. दॅट व्हेरी नाईस एक्झाम्पल, की मी तर त्या मुलीला 30 मिनिटं पहिले सोडून दिलं पण तू अजूनही पकडून बसलास.
0: हे शक्य आहे का? सोपं आहे?
1: सोपं तर नाही आहे, ऑफकोर्स नॉट. बट हे सोपं करण्यासाठी
0: असं प्रॅक्टिस करावं.
1: सोपं करण्यासाठी आपल्याला अल्टिमेटली काही त्याच्या टेक्निक्स वापरणं, कोपिंग टेक्निक्स वापरणं, की जसं की वी हॅव टू माइंडफुलनेस, मेडिटेशन, एक्सरसाइज, इंटरॅक्शन, दॅट दोज टेक्निक्स आर डिफरंट फॉर एव्हरी वन. सो दोज काइंड ऑफ टेक्निक्स हॅव टू यूज टू कोप अप अँड टू चेंज द गिअर ऑफ द माइंड. याला गिअर ऑफ द माइंड म्हणतो आपण जनरली. सच काइंड ऑफ टेक्निक्स हॅव टू यूज. लोक काय करतात, व्हॉट पीपल डू इज दॅट दे कीप ऑन लिव्हिंग द सेम स्ट्राटा, द सेम गिअर अँड द सेम वे ऑफ लाईफ. युअर माइंड हॅज टू हॅव दॅट व्हेरिएशन कॉन्स्टंटली. तुमच्या माइंडला कॉन्स्टंटली व्हेरिएशन, वेगळे वेगळे चेंजेस करत राहायला पाहिजे. म्हणजे काय, की आज मी स्विमिंग करतोय का, की आज मी लोक काय करतात, मित्रांबरोबर पार्टी करायला गेलेत पण विचार अजूनही मनामध्ये कामाचंच आहे. स्विमिंग करायला गेलेत, खेळतायत काहीतरी बॅडमिंटन पण अजून विचार आले, बॉसने मला असं सांगितलं. सो यू हॅव टू टर्न टू डिटॅच. भगवद्गीतेमध्ये काय लिहिलंय, अटॅच्ड डिटॅचमेंट. That you have to practice that attached detachment in current today's world to have happy relationships, to have happy marriage, to have a happy life. Otherwise we will not be able to become good humans, we will not be able to good societyans.
0: ते पूर्वीचे लोक म्हणायचे माहिती आहे का तुला, काम आणि व्यवसाय घराच्या उंबऱ्याच्या बाहेर ठेवून घरात यायचं.
1: एक्झॅक्टली.
0: ओके, अजून तुम्हाला नवीन लोकांचा अप्रोच सायकियाट्री कडे कसा
1: आहे? हा, I was coming back to the same question. दॅट अगेन देर आर 3 टायर्स. एक मी तुम्हाला सांगितलं डिस्ट्रेस, एक सांगितलं तुम्हाला मी डिसऑर्डर, त्याच्यानंतर डिस्ट्रेस आणि त्याच्यानंतर डेव्हलपमेंट येतं. मुद्दा काय ना, की या डिस्ट्रेसला आपण बघत नाही, ह्या डिस्ट्रेसला सायकॅट्रिस्टनी बघणं आणि सायकोथेरपिस्टनी बघणं खूप गरजेचं आहे.
0: सायकॅट्रिस्ट

0: सायकोथेरपिस्ट.
1: हा, त्या दोघांमधला फरक सांग.
0: सायकॅट्रिस्ट हा एक डॉक्टर असतो, म्हणजे समजा मी सायकॅट्रिस्ट आहे तर मी MBBS त्याच्यानंतर MD इन सायकॅट्री करतो आहे. माझा सायकोलॉजी या सब्जेक्टशी संबंध ऑफकोर्स आहे, पण तेवढा नाही जेवढा सायकोथेरपिस्टचा आहे. सायकोथेरपिस्ट हा एक सायकोलॉजीमध्ये शिकलेला व्यक्ती आहे. सायकोलॉजी म्हणजे सायकोलॉजी इज द सी इफ यू गो बाय डेफिनेशन इट इज द सायन्स ऑफ द माइंड. सायकोलॉजी इज सायन्स ऑफ द माइंड. सायकॅट्री इज अ ब्रांच ऑफ मेडिसिन दॅट डील्स विथ मॉर्बिड सायकोपॅथॉलॉजी. व्हेरी स्पेसिफिक डेफिनेशन, इट इज अ ब्रांच ऑफ मेडिसिन की विच डील्स विथ मानसिक आजारांबरोबर डील करणारी गोष्ट ही सायकॅट्री आहे. आणि सायकोलॉजी म्हणजे मला नुसतं समजायचं होती, सायन्स ऑफ द माइंड इज सायकोलॉजी.
1: सायकोथेरपिस्ट इज मीन्स काउन्सिलर.
0: येस, सायकोथेरपिस्ट इज अ काउन्सिलर. So that's a different course, that's a different understanding. Of course, but psychiatrist, as psychiatrist, we are taught counseling, we do the counseling, but mainly it goes towards the psychotherapist part. Asa tyachatla motive aahe. Genuinely sangaycha jare to Bharat ka 133 crore population madhe, I think vadli asel, I don't remember, 133 crore population madhe, there is no more than 7,000 psychiatrists. And which is very less. According to the WHO, I think guidelines, we only have 0.15% of the total population of the psychiatrist. Ta ha distress orakhnar kase, karan ki aapalyakade specialists nahit. जसं मी तुम्हाला मेन्शन केलं की करंट सायकॅट्रीचा पर्स्पेक्टिव्ह हा फक्त तुम्हाला तुमच्या क्लिनिकल तुमच्या क्लिनिकच्या बाहेर जो व्यक्ती सायकॅट्री करतो आहे त्याचा रोल जास्त आहे. बिकॉज युअर डिसऑर्डर ऑफकोर्स युअर सी, त्याच्यानंतर डिसऑर्डर आहे त्याच्यानंतर डिस्ट्रेस जो आहे तो डिस्ट्रेस पकडणं पण तेवढंच महत्वाचं आहे. कारण की तो डिस्ट्रेस जर आपण पकडला ना तर आपण कैक व्यक्तींचं आयुष्य सुधारू शकतो, म्हणजे मानसिक आजारांकडे जाण्यापासून त्यांना थांबू शकतोच, पण करंट सिच्युएशन मध्ये जर ते कुपअप करू शकले तर देअर वर्किंग ॲबिलिटी विल इन्क्रीज, अँड इफ देअर वर्किंग ॲबिलिटी विल इन्क्रीज ऑटोमॅटिकली देअर लाईफ विल बी बेटर. सो दॅट डिसऑर्डर डिस्ट्रेस अँड डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट म्हणजे कसं की नॉर्मल डेव्हलपमेंट काय चाहिजे. आजकाल काय करतात मुलांना छोट्या वयामध्ये सांगायला लागतात की तू 8वी 9वीमध्ये तू IIT क्लासला जा, 10वीमध्ये IIT क्लासला जा, लवकर हे कर. सो दॅट डेव्हलपमेंटल कोर्स एज अप्रोप्रिएट डेव्हलपमेंट करणं पण तेवढं. इफ द डेव्हलपमेंट जर प्रॉपर असली व्यक्तीची तर डिस्ट्रेस कमी होईल, आणि डिस्ट्रेस कमी झाला तर डिसऑर्डर कमी होईल. असं
1: आता आपण लहानपणापासून सुरू करू.
0: येस,
1: चाइल्डहूड स्ट्रेस कसा असतो, कधी सुरू होतो?
0: येस,
1: आणि लहान मुलगा इतका अवेअर असतो का त्याला स्ट्रेस होतो वगैरे, इतका सेन्सिटिव्ह असतो?
0: येस,
1: की तो रडून ओरडून विसरून जातो का, तो ते कॅरी सुद्धा करतो?
0: येस, खूप छान प्रश्न तुम्ही विचारलेत. मला वाटतं मला ना ज्या लोकांकडे मी जातो वगैरे पण बोलतो या विषयाबद्दल ना, ते हाच प्रश्न विचारतो की लहान मुलांना कसला स्ट्रेस, त्यांना काय टेन्शन, काय आपलं हसून खेळून मस्तपैकी एव्हरीथिंग इज टेकन केअर ऑफ, वाय डू दे गेट स्ट्रेस्ड. सो वॉट वी हॅव टू अंडरस्टँड इज दॅट मुलांना स्ट्रेस जरी नसला तरी मेमरी असते. एक लक्षात घ्या, मी तुम्हाला तसं सांगितलं अटॅचमेंट थेरीची जी कन्सेप्ट आहे ना, की मुलाचं आणि आईचं इंटरॅक्शन हे त्याचं फ्युचर कसं शेप करू शकतो तुम्हाला वाटेल. म्हणजे मला जर उद्या तो एक नॉर्मल व्यक्तीला प्रश्न जर विचारला की मुलगी आई, तुम्ही फार ऑब्झर्व, आई जर स्ट्रिक्ट असली मुलावर, इफ यू हॅव अ स्ट्रिक्ट मदर द चाइल्ड जनरली पुढच्या आयुष्यामध्ये मुलगा डिसिप्लिन्ड असतो, चांगला असतो, त्याला शिस्त असते थोडीशी, थोडं कम्पॅरिझन, म्हणजे हे जनरल ऑब्झर्वेशन बद्दल बोलतोय, तर त्याला मेमरी नाही. कारण की अंटिल द एज ऑफ 4 आवर मेमरीज आवर कन्सेप्ट और आवर बॉडी लँग्वेज गेट्स डिझाईन. तर लहान मुलाचं जे माइंड असतं ना, इट इज लाईक अ सॉफ्ट क्ले. त्या सॉफ्ट क्लेवर आपण काय इम्प्रेशन देतो आहे, सॉफ्ट क्लेवर आपण काय अँगल देतोय ना, ते आपल्याला समजणं महत्वाचं असतं. आणि त्या इम्प्रेशन प्रमाणे मग त्याचं ते एव्हरीथिंग इज बेसिकली ए रिफ्लेक्शन ऑफ युअर चाइल्डहूड. असं म्हणजे इट्स ऑल अ रिफ्लेक्शन ऑफ युअर चाइल्डहूड. म्हणजे चाइल्डहूडमध्ये झालेलं तुम्हाला ट्रॉमा, चाइल्डहूडमध्ये झालेलं तुम्हाला रिजेक्शन, अल्टिमेटली तुमचं प्रत्येक बिहेवियर पुढे जाऊन शेप करतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की ओल्ड कन्सेप्ट आहेत ते, म्हणजे दॅट इज ओल्ड कन्सेप्ट बट दॅट इज करंटली ऑल्सो रिलेव्हंट इन सम केसेस फॉर शुअर.
1: बोलता बोलता अर्धा तास झालाय. नेक्स्ट वीक तू पुन्हा थांबावस असं माझी इच्छा आहे. आपण चाइल्डहूड ट्रॉमा जो आहे तो ऍडल्ट लाईफ मध्ये कसा परिणाम देतो या शेअर बोलू.
0: शुअर शुअर.
1: हा शुअर. मंडळी काही गरज वाटली तर फोन करा 83 816 515 वर. राम राम मंडळी, भेटूया.
2: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
3: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
2: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
3: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
2: म्हणजे
3: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
2: ते कसं काय?
3: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
2: हो लगेचच कॉल करतो.
4: नमस्कार, रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज श्रोते हो. आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
5: नमस्कार.
4: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची. सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं. हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का. शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे. त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पलंग दिला होता. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का. याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते हा अपमान होता तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पतीपत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता. खरं कारण काहीही असो पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो. मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो. कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर यातूनच मला प्रश्न पडलाय एकबोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का.
5: अर्थातच, नक्कीच करता येतो. मृत्यूपत्रात केवळ जमीन, घर किंवा बँकेतील रकमेचाच नव्हे तर दागिने, पुस्तके, स्मृतिचिन्हे, कौटुंबिक वारसा असलेल्या वस्तू किंवा भावनिक दृष्ट्या महत्वाच्या वस्तू, अगदी पाळीव प्राणी सुद्धा कोणाकडे जातील याचा उल्लेख करून त्या बाबतीत निर्देश हे मृत्यूपत्रात लिखित स्वरूपात देता येतात.
4: क्या बात आहे. शोध पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385 340 454.

कार्यक्रमात आता ऐकूयात चौकीदार या चित्रपटामधलं मोहम्मद रफी यांनी गायलेलं गीत. राजेंद्र कृष्ण यांच्या गीताला संगीत आहे मदन मोहन यांचं.

तंत्रज्ञानाच्या युगात कम्प्युटरचं उत्तम ज्ञान मिळवायचंय, तर मग MSCIT शिका आणि AI आणि इंटेलिजंट टेक्नॉलॉजी सह प्रॅक्टिकल आणि डिजिटल स्किल शिकण्याची सुवर्ण संधी मिळवा. त्यासाठी जरूर संपर्क साधा एज्युकेअर कम्प्युटर्स, प्रभू अपार्टमेंट, दुर्गा कॅफे जवळ, KBT सर्कल, गंगापूर रोड, नाशिक. संपर्क 98504500520 आणि 98349 52278.

0: रसिक हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज. आणि मी आहे आरजे श्रद्धा, अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा, अशी आरजे श्रद्धा. रसिक हो रेडिओ विश्वासच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना कायमच भेटत असतो, त्यांच्याशी गप्पा मारत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. नाशिकमध्ये अशा विविध संस्था आहेत, अशा वेगवेगळ्या व्यक्ती आहेत की ज्या आपापल्या परीने समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून कार्यरत आहेत. आणि नुसते कार्यरत नाहीये तर वेगवेगळे विषय हाताळतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण सध्या कुठलीही गोष्ट ज्या मुद्द्यावर येते ते म्हणजे सोशल मीडिया. त्या सोशल मीडियाचा ना खूप उहापोह करत आहोत. एकतर काही लोक त्याला चांगलं सुद्धा म्हणतात, काही लोक त्याला नावं ठेवतात, पण ज्यांना त्यातलं मर्म कळलं ना त्यांनी त्या सोशल मीडियाचा वापर अतिशय उत्तम पद्धतीने करून घेतला. अशीच सोशल मीडियाचा वापर छान पद्धतीने करणारी आणि समाज प्रबोधन करण्यासाठी सोशल मीडिया वापरणारी एक मैत्रीण, नाशिकची कन्या, आज माझ्या सोबत आहे, जिचं नाव आहे रिया राज, जी नाशिक मधली उत्कृष्ट अभिनेत्री आहे. त्यासोबतच सध्या ती इन्फ्लुएन्सर म्हणून खूप छान काम करते. एक यंग डायनॅमिक पर्सनॅलिटी माझ्यासोबत आहे. एकूणच तिचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत, पण गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी मी तिचं स्वागत करते. रिया, खूप मनापासून स्वागत तुझं रेडिओ विश्वासच्या स्टुडिओत.
1: खूप खूप खूप धन्यवाद. ऍक्च्युली हा पहिला माझा इंटरव्ह्यू आहे, मी जरा एक्सायटेड पण आहे आणि नर्वस पण आहे. सो पण तू आहेस म्हटल्यावर टेन्शन नाही.
0: नक्कीच आपण नक्कीच ह्या मुलाखतीतून खूप लोकांना इन्स्पायर करणार आहोत हे मला आताच दिसतंय. तर थोडक्यात तुझी जर्नी मला जाणून घ्यायची आहे की बालपण कसं गेलं, कुठे गेलं, आणि तू नाशिकचीच आहेस, सो काही वेगळी अशी आठवण नाशिकची सांगता येईल का?
1: नाशिकची तशी आठवण म्हणजे मी मुळात नाशिकची आहे हीच मोठी आठवण आहे माझ्यासाठी. आणि मुळात म्हणजे रामभूमीत मी जन्माला आले हे माझं भाग्य आहे. तसं तर बालपण माझं सगळं इथेच गेलेलं आहे. आणि मी एका पहिल्या सुरुवातीला मी छोट्या चाळीत राहायचो. मग ते जो टप्पा असतो, एक मिडल क्लास फॅमिलीतला टप्पा जो असतो ना, तो सगळा त्या सगळ्या टप्प्यांमधनं मी गेले. आणि त्यामुळे कदाचित माझ्यावर तसे संस्कार पण घडत गेले. आणि प्रत्येकाप्रती जी एक म्हणजे एक माणुसकी असते ती जपून ठेवण्याची जी ताकद आहे मला त्या सगळ्या गोष्टींमधनच मी मला समजलं आणि मी त्या घेत गेले. सो माझा जन्म नाशिकचाच, म्हणजे लासलगावचा जन्म आहे, पण मी लहानपणापासून नाशिकमध्येच आहे. आणि माझं शिक्षण हे मराठा हायस्कूलमध्ये झालं. त्यानंतर मी केटीएचएमला 12वी पर्यंत कॉलेज केलं. आणि मग त्यानंतर पुढे जरा माझं शिक्षणाचं वळण जरा दुसरीकडे गेलं. म्हणजे मी सायन्स साईड घेतलेली मुलगी, पण घरच्यांचं असं म्हणणं होतं की तू काहीतरी डॉक्टर हो किंवा काहीतरी चांगलं, किंवा एखादी एमपीएससी युपीएससीची एक्झाम क्रॅक करून काहीतरी चांगल्या पोस्ट वरती जा. पण माझं ध्येय जरा दुसरीकडेच होतं. मला नाट्य क्षेत्रात म्हणजे काम करायची खूप पहिल्यापासून आवड होती. माझा आवाजही चांगला असल्या कारणाने लहानपणी मी गायचे सुद्धा, म्हणजे गाण्याचे कार्यक्रमही शाळेत केलेले. माझी शाळा दोन वेळेस चेंज झाली, म्हणजे पहिले मी मराठा हायस्कूलमध्ये होते, त्यानंतर मी सारडा कन्या विद्या मंदिर मध्ये शिकले 2 वर्ष, त्यानंतर पुन्हा मराठा हायस्कूलमध्ये. सो मुलींच्या शाळेत असल्या कारणाने तिथे सगळ्या मुलींच्या गोष्टी मला शिकता आल्या, म्हणजे भरतकाम, विणकाम, त्या सगळ्या गोष्टी मी तिथून शिकले. आणि मुळात म्हणजे तिथे माझी जी क्लास, म्हणजे आमच्या ज्या क्लास टीचर होत्या, केळकर टीचर, त्या स्वतः सिंगर होत्या. आणि त्यांनी मला बघितलं, सो ते जेव्हा जेव्हा सिंगिंगचे प्रोग्राम्स व्हायचे ते मला घेऊन जायचा. आणि तिथून मला ते सिंगिंगची आवड ही तिथून निर्माण झाली. सो मला सिंगर व्हायचं असं मी लहानपणीच ठरवलं होतं. लता मंगेशकरांचे गाणे खूप ऐकायचे मी, आणि मी तसं अनुकरण करण्याचा प्रयत्नही करायचे, पण क्लास वगैरे कधी केला नाही कारण परिस्थिती तशी नव्हती.
0: बरोबर.
1: त्यामुळे पण ती ओढ जी होती कलेप्रती ती कायम माझ्या मनात तशीच राहिली की मला काहीतरी करायचंय. जेव्हा टीव्हीवरती इंडियन आयडल वगैरे लागायचं दुसऱ्यांच्या, म्हणजे मामाकडे वगैरे जाऊन मी ते बघायचं ना, तेव्हा मला असं व्हायचं की मला पण इथे जायचंय, मला पण काहीतरी करायचंय. असं सो वेगळं काहीतरी करण्याची जी इच्छा होती ती लहानपणापासूनच होती की आपण काहीतरी वेगळं करूया. डॉक्टर वगैरे सगळेच होतात, पण आपण काहीतरी वेगळं क्षेत्र निवडूयात आणि मग त्यातनं आपण पुढे जाऊयात असं. सो मग नंतर 12वी नंतर मी नाट्य क्षेत्र म्हणजे तिथे जॉईन झाले. आणि मी आपलं के वा कॉलेज जे आहे तिथे ऍडमिशन घेतलं ललित कलाला. बर. आणि तिथून मग 4 वर्षाची डिग्री घेऊन मी पुढे माझ्या वेगवेगळ्या ग्रुप्सला जॉईन होत गेले. मग मला समजत गेलं की कसं कुठे जायचं काय जायचं, कारण मला अगदीच मला काहीच माहिती नाही, म्हणजे मुळात हे क्षेत्र माझ्यासाठी खूपच नवीन होतं. मग मला आपले जे नाशिकचेच दिग्दर्शक अभिनेते आहेत मोठे ज्येष्ठ मुकुंद कुलकर्णी, त्यांनी मला सांगितलं की तू आता केकेवा कॉलेजचं जे काही वर्कशॉप होणार आहे, शिबिर होणार आहे, तिथे जॉईन हो आणि तिथून मग तुला बरोबर सगळ्या गोष्टी समजत जातील. म्हणजे 15 दिवसांचं मी शिबिर अटेंड केलं, तेव्हा लकीली विजया मेहता त्या शिबिर घ्यायला आलं. म्हणजे एक दिवस त्यांचं सेशन होतं त्या ठिकाणी आणि मला पहिल्याच वेळेस विजय मेहतांचं दर्शन झालं. खूपच खूपच कमाल, म्हणजे एकदम तो एक्सपिरियन्स खूपच छान होता. आणि सगळी ती 40-50 जणांची टीम जमली होती आणि मग त्यातनं आमच्या सगळ्यांच्या ओळखी वगैरे झाल्या. आणि मग नंतर मला समजलं की आपल्या केकेवा कॉलेजला असं असं कॉलेज सुरू होत आहे, मग मी तिथे ऍडमिशन घेतलं आणि मग तिथून मग पुढे माझा प्रवास सुरू झाला या क्षेत्राचा.
0: मस्त. त्यानंतर मग अर्थातच नाशिकच्या बाहेर पडावं लागलं असेल.
1: हो,
0: मग तो पुढचा प्रवास कसा झाला की मुंबई गाठणं, मग मुंबईतलं स्ट्रगल अर्थातच आणि तिथून परत आपल्या आपल्या मायभूमीमध्ये परत आणि मग इथे आता तू स्थिर स्थावर. हाही प्रवास आणि हे सगळे टक्के टोणपे मला नक्की ऐकून घ्यायला
1: झालं. असं ना की जेव्हा मी कॉलेज करत होते त्या दरम्यानच मी एका ग्रुपलाही जॉईन होते, कॉलेजही करत होते आणि मी त्या संस्थेशी पण निगडीत, म्हणजे सगळ्या गोष्टी उपक्रम वगैरे चालवायचे आमचे. तर त्यांच्या थ्रू माझी ओळख भरपूर साऱ्या मोठ्या दिग्दर्शकांशी झाली. जेव्हा ऑडिशन असेल ना तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू तेव्हा तुम्ही या मुंबईला. ऑडिशन मी आधी देऊन आले होते. आता कसं होतं ना, आपण आज ऑडिशन दिली तर कधी कधी त्याचा आपल्याला फोन 1-1.5 महिन्याने सुद्धा येतो.
0: बरोबर.
1: 8 दिवस उलटून गेले आणि मला असं झालं, जाऊ दे नेहमीसारखं हे यांचा पण काही कॉल वगैरे येणार नाही असं मला वाटलेलं. म्हटलं ठीक आहे, जाऊ दे काहीतरी नवीन आपल्या आयुष्यात चांगलं असेल आणि ते होईल, बापाच्या कृपेनं होईल असं. आणि आपल्या नाशिकचेच लेखक आहेत प्रभुणे सर, त्यांचा मला फोन आला. मग म्हणे सिरियल करशील? मग म्हटलं बापरे, एकदम असा प्रश्न विचारला ना मला. म्हटलं करेल सर. मग ते म्हणे एक काम कर, तू ये तर खरी, मग आपण पुढचं बघूयात. मग मी पुन्हा तिथे गेले आणि ती डायरेक्ट फायनल लुक टेस्ट होती. हा, आणि ती झाली. प्रोड्युसर्स जे होते त्यांच्यासोबत ओळख झाली आणि मग त्यांनी सांगितलं ओके ठीक आहे. आणि 2 दिवसात लगेच शूट सुरू होणार होत. आणि मला एकदम असं इतकं पटकन कसं होतं, माझ्यासाठी तो पहिलाच अनुभव होता. आणि मला असं झालं की एवढा फास्ट या गोष्टी होतात हे मी कधी विचारच केला नव्हता ना की इतकं फास्ट होतं हे. परवापासून शूट सुरू होते ना, 2 दिवसात मुंबईला यायचं, राहायचं कुठे, इतके सारे प्रश्न होते माझ्या डोक्यामध्ये. मला एकदम असं झालं की आनंद तर ऑब्व्हियस होत होता पण म्हटलं की ह्या बाकीच्या गोष्टी कशा मॅनेज होतील ना. मग मी घरी आले, घरी मी घरच्यांना सांगितलं की माझं काम झालंय तिथे, सो आता काय करायचं काय नाही, पटपट बॅग मध्ये जेवढं सामान घेता येईल कपडे वगैरे

0: घेता येईल ते सगळे घेतले. ज्या दिवशी माझा शूट सुरू होणार त्या दिवशी मी सकाळी म्हणजे 5:30 पर्यंत मी मुंबईला पोहोचले. पोहोचल्यानंतर मुळात म्हणजे राहायचं वगैरे कुठे काहीच आता पत्ता काहीच नव्हता त्याचा. म्हटलं आता काय करायचं. मग माझे पप्पा म्हणजे माझे वडील ऑडिटर आहेत आणि त्यांच्याकडे काही मुंबईच्या संस्था पतसंस्था आहेत तर मग त्यांची ओळख होती तिथे. मला सकाळी 5:30-6 दरम्यान त्यांनी सेटवर उतरवून दिलं. मी माझी आई माझी एक फ्रेंड आहे कीर्ती ती आणि माझा भाऊ आम्ही असे 5 जण आम्ही मुंबईला निघालो. सो गेलो तिथे मला सेटवर उतरवून दिलं. म्हटलं पण माझं राहायचं वगैरे काय आजपासून शूट सुरू होते मला मुंबईचं काहीच माहित नाही. म्हणजे म्हणे आम्ही बघतो काय काळजी नको करू. पण गंमत म्हणजे शूट माझा त्या दिवशी एकच सीन लागला आणि तो कधी लागला मी गेले कधी आहे
1: 5:30
0: आणि सीन कधी लागला रात्री 12 वाजता. पण मग रात्री 12 वाजता माझा तो सीन लागला आणि त्याच्या आधी माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी रूम वगैरे माझं सामान त्या रूम मध्ये ठेवून वगैरे दिला. पण मग हे अगदीच 12 वाजून गेले. मग ते पॅकअप व्हायला 12:30 झाले सगळं मेकअप वगैरे काढून. आणि गंमत अशी झाली ना की आम्हाला सोडण्यासाठी आता रिक्षा वगैरे नव्हतं पण आमच्या सिरियलमध्ये जे बाबांचं कॅरेक्टर करत होते ना मिलिंद गवळी सर तर त्यांच्या ते म्हणे की मी सोडतो तुम्हाला असं कुठे जायचंय सांगा. आणि ते त्यांच्या गाडीमध्ये आम्ही बसलो. ऑन द वेज जायचं होतं ना तर मग पप्पांची आणि त्यांचे बोलणं चालू होतं तर ते माझ्या पप्पांनी त्यांना विचारलं की तुम्ही पण यातच काम करतात का. ते बोलले की हो मी पण ह्या क्षेत्रातच काम करतो. अच्छा किती वर्ष झाले. मग त्यांनी ते सांगितले ना एवढे एवढे वर्षांपासून मी काम करतोय असं. मग ते म्हणजे ते सगळं ठीक आहे पण हे चुकीचं आहे ना म्हणजे मुलींना तरी लवकर सोडून द्यायला पाहिजे. म्हणजे मुली एवढ्या रात्रीपर्यंत का काम करतील बॉस. त्यांनी नाही काम केलं पाहिजे. सध्याची परिस्थिती काय आहे आणि एवढ्या रात्रीपर्यंत ते काम करणं वगैरे. त्यांनी पण इतकी पोलाइटली उत्तरं दिलीत ना की नाही आता हे काम असतं त्यामुळे करावं लागतं होईल तिलाही सवय आणि आम्ही आहोत बाकीचे सगळे काही झालं तर आम्ही बघूया तुम्ही नका टेन्शन घेऊ असं तसं. सो ते एक काळजी पण त्यांची दिसत होती त्यात ना आणि एक हेही होतं की नाही मुलींनी इतका वेळ काम नाही केलं पाहिजे तिथे असं. सो त्यांनी सोडल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा माझे पप्पा घरी निघून आले नाशिकला सेटवरती मी जेव्हा पोहोचले तेव्हा मला सरांनी जवळ बोलवलं आणि ते म्हणे की काळजी नको करू मी तुझ्या पप्पांसारखाच आहे. सो तिथे आमचं जे बॉन्डिंग झालं ना ते एक मुलगी आणि वडील त्या याच्याने मग ती कंटिन्यू म्हणजे माझ्याशी बोलताना सुद्धा एकदम असं डोक्यावर हात वगैरे फिरून जेवलीस का तू हे केलं का ते केलं का मग बरं वाटतंय ना तुला काही टेन्शन नाही ना काय असेल तर मला सांग. सो इतकी म्हणजे त्यांनी माझ्या म्हणजे प्रत्येकाने सेटवरती प्रत्येकाने इतकी काळजी घेते ना मला असं झालं की नाही यार आपण ऐकतो ते वेगळं आहे पण मग इथे ऍक्च्युअल मध्ये जेव्हा आपण अनुभवतो ना ती गोष्ट वेगळी असते. म्हणजे किती प्रेमळ लोक आहेत ही
1: बरोबर
0: ती तिथे अनुभव घेतल्यानंतरच समजतं.
1: मस्त मस्त किती छान. वा आता मुंबई मध्ये तू गेलीस तिथे काम मिळवलं स्ट्रगल केलं तिथून मग एक सगळ्यांच आयुष्यात एक बॅड पॅच आला कोरोनाचा त्याच्यानंतर प्रत्येकांच्याच आयुष्यामध्ये उलथापालथ झाली बरेचसे बदल घडले काहींच्या आयुष्यात पॉझिटिव्ह घडले की जिथे जायचं होतं बऱ्याच वर्षापासून इच्छा होती त्या हॉबीज ट्राय करता आल्या त्याच्यानंतर मग अनेकांच्या आयुष्यामध्ये बदल झाला. सो त्याचा इम्पॅक्ट तुझ्यावर कसा पडला आणि रील स्टारचा जन्म कसा काय झाला आणि आमच्या नाशिककरांना एक छान इन्फ्लुएन्सर कशी काय मिळाली.
0: तर हे लॉकडाऊन नंतर सगळ्या गोष्टी घडल्या आहेत आणि तसंही आमची सिरियल लवकर संपवली का तर हे सगळं कोरोनाचं सावट वगैरे येणार होतं त्यामुळे मी तो डिसिजन घेतला आणि मी नाशिकला निघून आले. तर मग मला असं व्हायचं की यार मला आता एक झालं एकावर तर थांबून नाही चालणार ना काहीतरी दुसरं तर मिळवायला पाहिजे. आणि एक गोष्ट ही खूप भयानक असते जेव्हा कलाकार घरी येतो तेव्हा बाकीचे जे असतात ना ते विचार मग आता पुढे कोणती सिरियल मग पुढे काय मग आता काय येणार आहे का मग कुठल्या चॅनलवरती आणि ते जे विचारणं असतं ना ठीक आहे त्यांना माहीत नसते ती गोष्ट पण ती कलाकार म्हणून ती एक गोष्ट ना ती खूप लागते.
1: बरोबर
0: की यार समोरच्या अपेक्षा आपल्याकडनं जास्त वाढून जातात तर त्या गोष्टी होऊ नये म्हणून मग मी कंटिन्यू रोज कोणाला ना कोणाला फोन करणं ऑडिशन देणं हे ते सगळ्या गोष्टी चालू होत्या माझ्या. मग नंतर मला सगळे म्हणे की आता तू इंस्टाग्रामवरती काहीतरी कर. पण मग त्यांचं असं म्हणणं होतं की कारण जे लीड ऍक्टर ऍक्ट्रेस घेतले जातात ना ज्यांचे फॉलोअर्स चांगले आहेत त्यांच्याकडे बघूनच घेतलं जायचं.
1: बरोबर
0: त्यांचं असं म्हणणं की तू काहीतरी कर म्हणजे सोशल मीडिया वरती प्लॅटफॉर्म वरती जर तुला कोणी एखाद्या चांगल्या व्यक्तीने जर तुला बघितलं तर तुला चांगला ब्रेक पॉइंट मिळू शकतो वगैरे असं. मग ते हो नाही करत करत खूप दिवस महिने गेले की नाही नाही मला असं काही करायचं नाही. कारण मी त्यावर बघायचं तर मुली डान्सचे व्हिडिओज वगैरे हा त्या टाकायच्या, मला असं व्हायचं की हे नाही टाकायचंय मला, मला असं काहीतरी वेगळं काहीतरी टाकायचंय जेणेकरून ना जे आपलं स्वतःच क्रिएट केलेलं असेल आणि लोकांना आवडेल पण त्या गोष्टी मला टाकायच्या.
1: बरोबर.
0: सो कुणाल माझा बिझनेस पार्टनर तोही मला खूप असं सांगायचं की आपण करूयात, एकदा ट्राय तर करूया, एकदा ट्राय तर करूया असं. मग त्याने मला कन्व्हिन्स केलं की नाही आपण एखादा व्हिडिओ माझ्यासाठी टाकून बघतो काय होतं काही नाही बघूयात आपण असं. मग दिवसाला आम्ही पहिले सुरुवातीला 3 व्हिडिओ म्हटलं चल टाकून बघूयात काय होईल, जे होईल ते होईल बघून घेऊ. मग आम्ही सुरुवात केली जानेवारी महिन्यापासून आणि मग तिथून दिवसाला 3 व्हिडिओ पहिले टाकले. सुरुवातीला कॅमेरा आपला एवढा छान वगैरे नव्हता सो पण तरी रिस्पॉन्स चांगला आला. आता काही जे लोक होते ते माझ्या जवळपासचेच होते, म्हणजे असं असतं ना की आपल्या जवळचे लोक असतात ती आपल्याला मागे खेचत असतात पण आपल्याला माहितच नसतं. सो ती मी मोटिवेट लोकांना करण्याचा प्रयत्न करत गेले पण माझ्या आजूबाजूची लोक आहे ना ती मला डिमोटिवेट करत होती. तर हे काय सुविचार टाकतेस तू, हे कशाला करतेस, त्याने काय होणार आहे, लोक काहीतरी वेगळं करतात म्हणून तू काय करते, सुविचार तर टाकते वगैरे असं तसं. म्हटलं ठीक आहे जाऊ दे काहीतरी टाकतोय ना, म्हणून त्यांना इग्नोर करत गेले की म्हटलं हे आज जे बोलतायत ना काय करते काय नाही उद्या उठून तेच माझ्यासोबत काम करतील, ते म्हणजे त्यांना सांगेल आज मी हे करते तुम्ही पण तेच करायला आलात माझ्यासोबत असं. पण मग हळूहळू चांगला रिस्पॉन्स मिळत गेला, लोकांना आवडत गेलं आणि मुळात स्वामी भक्त असल्या कारणाने मी स्वामींचे व्हिडिओ जास्त टाकायला सुरुवात केली आणि मग स्वामींच्या व्हिडिओज मधनं लोकांना खूप छान वाटत गेलं की अरे स्वामी भक्त खूप कनेक्ट झाले मला की ताई अजून व्हिडिओज बनवाना. मला ते अजून एक प्रेरणा मिळत गेली की यार काहीतरी स्वामींच्या प्रती आपलं लोकांपर्यंत कनेक्ट होणं आणि चांगली लोक जमणं ही एक वेगळी गोष्ट असते ना. असं मग मला छान वाटत गेलं म्हणून मग मी दर गुरुवारी स्वामींचा व्हिडिओ टाकूयात असं मग माझं झालं की नाही आता स्वामींचा व्हिडिओ टाकू आपण असं आणि त्याला जास्त रिस्पॉन्स मिळत गेला. मग त्यातनं मग ते एक छान कनेक्शन झालं आणि फॉलोअर्स पण वाढले पण सिरियल्सचं कुठेतरी राहिलंच. पण मग या कारणानंतर मी थिएटरही मी जेव्हा लॉकडाऊन नंतर इकडे आले ना थिएटरही जॉईन केलेलं मी पुन्हा. सो माझ्याकडे संधी आलेली संस्कृत राज्य नाट्याची आणि मला असं की संस्कृत मी आजपर्यंत कधी वाचलं पण नाही, म्हणजे जे पोथी पुराण वाचतो तेवढं ठीक आहे पण असं शाळेमध्ये नाही कधीच नाही, शाळेतही कधी मला नव्हतं ते फुल हिंदी होतं. मग म्हणे की नाही नाही तू कर, म्हणजे पूनम पाटील ज्या मॅम आहेत आपल्या तर त्यांनी मला सांगितलं नाही नाही तूच करणार तूच करणार. म्हणून मग म्हटलं ठीक आहे मॅम मला 3 महिने द्या तुम्ही, मी लगेचच्या लगेच काय स्टेजवर उभी नाही राहणार की हा हा संस्कृत आणि हे ते. मग ते म्हणे ठीक आहे तुला 3 महिने तुला पूर्ण वाचायला शिकवू आम्ही, कसं वाचायचं कुठे तोडायचं कुठे श्वास सोडायचा ते सगळं सांगू. म्हणजे हा मग तसं असेल तर मग मी करायला तयार आहे. मग त्यांनी मला स्क्रिप्ट वगैरे दिली आणि मंजुळा नाव होतं तिचं जी निशिकांत कामत यांनी लिहिलेली एकांकिका आहे आणि ती त्यांनी अनुवादित केली. तन्मय भोळे म्हणून आहेत ना दादा त्यांनी ती अनुवाद केलं संस्कृतमध्ये आणि मग तोच माझं रोज वाचन घ्यायचा आणि तोच माझ्यासोबत क्वॅक्टर म्हणून पण होता क्वार्टिस्ट. त्यामुळे त्याच्याकडनं मग मी शिकत वगैरे गेल्या असं करत आम्ही संस्कृत राज्य नाट्य केलं. संस्कृत करणं हे माझ्यासाठी एक चॅलेंज म्हणून मी घेतलं ते की करूयात आपण जे होईल ते होईल, काहीतरी नवीन शिकायला मिळेल किंवा नाही तर काही ना काहीतरी शिकूच जरी काही मिळालं नाही तरी. तिथला अनुभव असा होता एकांकिका संपली आणि कर्टन पडला ते जे आपले परीक्षक जे बसलेले होते ते खरं तर कोणाला बोलवत नाही भेटायला तर त्यांनी मला अक्षरशः बोलावून घेतलं. म्हणजे मी तिथल्या तिथे रडायला लागले की माझ्याकडनं झालं संस्कृत की मला जो विश्वास नव्हता ना की माझ्याकडनं होणार नाही वगैरे जे काही वाटत होतं मला तर ती झाली गोष्ट म्हणून मी रडायला लागले त्या ढसा ढसा. आणि त्याच्यात त्यांचं असं की तुला बोलवलं आत मध्ये तू ये असं आणि मग मी त्यांच्याकडे भेटायला गेले तेव्हा मग ते म्हणे की अगं काय अभिनय करतेस तू, म्हणजे मी माझं स्वतःचं कौतुक नाही करत पण मी त्यांची रिॲक्शन सांगते की खूप सुंदर अभिनय करते अक्षरशः नवरच दिसतात तुझ्यामध्ये असं. काहीतरी आपलं स्वतःचं करण्यासाठी मग मी माझी स्वतःची कंपनी सुरू केली आणि 2022 मध्ये आणि रीरा स्टुडिओज म्हणून तिचं नाव आहे ज्याच्या अंडर आपण शॉर्ट फिल्म्स डॉक्युमेंटरी जिंगल सॉंग्स म्हणजे व्हॉइस ओव्हर सगळ्या गोष्टी आपण करत असतो.
1: आणि कंटेंट जेव्हा डेव्हलप करायची वेळ आली त्यावेळेला कुठले विषय कॅची वाटले आणि कुठले विषय हाताळलेस?
0: तेव्हा मी सांगितलं की मी पहिले स्वामींचे व्हिडिओज बनवत गेले काहीतरी मोटिवेशन लोकांना मिळत गेलं त्यानंतर मला मी ना एक क्वेश्चन आन्सरचं एक स्टोरीला मी टाकलं होतं की तुम्ही मला सांगा की मी कुठल्या टॉपिकवरती आता व्हिडिओ बनवू. तर त्या याच्यामध्ये मला मुलांच्या प्रॉब्लेम्सशी रिलेटेड जास्त डीएम्स आले की ताई मुलांना खूप स्ट्रगल करावं लागतं आयुष्यामध्ये, मुलांची बाजू समजून घेतली जात नाही. म्हणजे ठीक आहे, मुलींच्या सगळ्या बाजू समजून घेण्यासाठी सगळेजण आहेत, पण मुलांची पण काहीतरी बाजू असते, तर तुम्ही त्याच्यावरती कराल का? त्यामुळे मग म्हटलं ठीक आहे, मग मुलांची बाजू ऐकून त्यांच्यावरती मग त्या टॉपिकला रिलेटेड मग मी व्हिडिओज वगैरे बनवत गेले की मुलांच्या हे काही बाजू असतात जे ते सांगू शकत नाही कोणाला, त्यांच्या मनातल्या मनात दबलेल्या असतात त्या. सो तशा पद्धतीने मी व्हिडिओज बनवत गेले आणि मोस्टली ना जे आपल्या आयुष्यामध्ये जे काय घडतं ना त्यावरतीच व्हिडिओज आम्ही बनवलेले.
1: बरं,
0: कारण ते जास्त कनेक्ट होतात की अरे हे आपल्यासोबत होऊन गेलंय बरं का, आणि हे यांनी परत आपल्याला म्हणजे व्हिडिओमध्ये परत दाखवलं असं, सो ते जास्त कनेक्ट होतं. त्या तशा पद्धतीचे मग व्हिडिओज बनवत गेलो.
1: आणि कधी कुठल्या चॅलेंजला फेस करावं लागलं की अरे बापरे हा खूप मोठा टास्क आहे?
0: सो असाच एक म्हणजे अशी एक गोष्ट घडलेली की जेव्हा मी सुरुवातीला माझं स्वतःचं ऑफिस करायचं असं मी निर्णय घेतला होता, तर त्यासाठी ऑब्व्हियस आहे की तितकं भांडवल नव्हतं माझ्याकडे. आणि लकीली गंमत अशी झाली ना की इन्फ्लुएन्सर कॉन्टेस्ट होता ज्यामध्ये ते आपल्याला तिथे बोलवणार आणि आपण त्यांचा व्हिडिओ वगैरे काहीतरी बनवून द्यायचा, त्यामधनं ते ना फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज आणि थर्ड प्राइज काढणार होते, ज्यामध्ये फर्स्ट प्राइज होतं 2 लाखाचं, सेकंड 1 लाख आणि थर्ड होतं 50,000. सो असं होतं. मग म्हटलं की आपण करूयात, मग कोणाला म्हणे की आपण करूयात असं, आणि कोणाची खासियत आहे तो कवी आहे आणि लगेचच्या लगेच गाणी पण लिहितो, तर त्याने ते थीम सॉंग बनवलं. आणि त्या दरम्यान ना गंमत अशी झालेली की ते पारितोषिक कधी मिळायचं ते एखाद महिना नंतर वगैरे मिळणार होतं, आणि त्याच्या आधीच आमचं असं झालं ना की आपण ऑफिस करूयात आता, की आपण काही ना काहीतरी करू शकतो तर आपण ऑफिस घेऊयात आणि करूयात. तर ऑफिस आम्ही बघितलं होतं, ते पेंट हाऊस होतं, आणि तिथेच आम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी करायच्या, पॉडकास्ट हे ते सगळी टीम आणि त्या सगळ्या गोष्टी. तर त्यासाठी लागणार होते आम्हाला डिपॉझिट 1 लाख रुपये. सो असं 2-1 लाखापर्यंत आम्हाला पैसे लागणार होते. आणि एका पॉइंटला असं झालं ना की नाही यार मला करायचंय, म्हणजे त्या ठिकाणी मी आणि कोणालाच होतो, संध्याकाळची 6 ची वेळ होती आणि समोरचा आम्ही तो पेंट हाऊस बघूनही आलो होतो. त्या पेंट हाऊस वाल्यांचं असं होतं की तुम्ही आज कळवा आम्हाला, नाही तर आमच्याकडे दुसरे कस्टमर रेडी आहे. आणि आम्हाला असं झालं की नाही तो गेला नाही पाहिजे, आपला म्हणजे आपली चांगली सुरुवात होते तिथनं वगैरे असं. आणि आम्हाला असं झालं की आज आपल्यावर ही वेळ आहे. आणि त्या दिवशी अक्षरशः ना मला स्वामी आठवले डायरेक्ट की स्वामी इतकी परीक्षा का घेत आहेत वो असं. मी अक्षरशः मी म्हटलं की आता शेवटचा कॉल मी सगळ्यांना करून बघितला, सगळ्यांना विचारलं तर सगळ्यांनी नाही नाही नाही आता पॉसिबल नाही वगैरे असं सांगितलं. मी फोन हातात होता आणि मी कोणाला आणलं गाडीच्या तिथे, म्हटलं आता जर मी आतापर्यंत स्वामींचं थोडं जरी काही केलं असेल ना आणि स्वामी जर मला खरंच त्यांचे भक्त म्हणून घेत असतील ना, तर आत्ताच आत्ता काहीतरी चमत्कार होईल. आणि मी फोन तसा आदळून दिला, फोन जसा मी गाडीवर आदळला ना त्याच ठिकाणी लगेच मेसेज आला की 2 लाख रुपये पहिलं पारितोषिक आम्हाला मिळालं ते पैसे आलेले. तो एक म्हणजे एकदम अनुभव इतका वेगळा होता ना की मला अक्षरशः झालं की स्वामी आहे.
1: वा छानच, एकूणच सगळी जर्नी खूप इन्स्पायरिंग आहे, अनेक अप्स अँड डाऊन्स आहेत, आणि तू अगदी मनमोकळेपणाने बोलतीयस, इतक्या ओघवत्या शैलीमध्ये हे सगळं सांगतेयस. तर जाता जाता काही सल्ला द्यावासा वाटतो का की इन्फ्लुएन्सर होणं हे खरंच किती चॅलेंजिंग आहे, आणि ह्या क्षेत्रामध्ये येणाऱ्यांसाठी त्यांच्यात काय क्वालिटीज असणं गरजेचं आहे?
0: हे बघ, मी मला असं वाटतं ना की कोणीही इन्फ्लुएन्सर होऊ शकतं, असं मर्यादा नाहीये त्या गोष्टीला की नाही तुमच्याकडे हे नाहीये तर तुम्ही नाही होऊ शकत. आजकाल लोकांना कसं काय अपेक्षित असतं ना की एक त्या गोष्टीमधनं ना आपल्याला आपुलकी वाटली पाहिजे, म्हणजे समोरची व्यक्ती काहीतरी सांगते आणि ती गोष्ट आपल्याला पटली पाहिजे. मग ती तुम्ही फक्त माझं एवढंच म्हणणं आहे ना की तुम्ही ती गोष्ट सांगताना ना चांगल्या पद्धतीने सांगा, की कारण आत्ताची जी आपण बघतोय आजकाल बाहेर ज्या काही गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी घडू नये. आणि आता नवीन जी पिढी आहे ना त्या नवीन पिढीला आपल्या काही मागच्या ज्या गोष्टी आहे ना त्या गोष्टी लक्षात राहाव्या, त्यांचं बीज त्यांच्यामध्ये पेरलं जावं ना, त्या रिलेटेड काही ना काहीतरी म्हणजे मी त्या गोष्टी करते की लोकांना मोटिवेट करण्यासाठी किंवा आपली संस्कृती जपून ठेवण्यासाठीच्या ज्या गोष्टी करता येतील मी त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवते. तर लोकांनी मला असं वाटतं की त्यांनीही ते केलं पाहिजे. साईड बाय साईड तुम्हाला जे करायचं ते करा, पण आपलं मूळ जे आहे ना ते सुटलं नाही पाहिजे. तुम्ही कितीही वटवृक्ष कितीही मोठा झाला तरीही तो मोठा दिसतो, पण त्याची मूळ तितकीच आतमध्ये खोलवर रुजलेली असतात. सो माझं असं आहे की करा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये. फक्त आपले संस्कार, आपली संस्कृती, त्या सगळ्या गोष्टींना धरून पुढे चला. भले मग तुम्ही मॉडर्न पद्धतीने का करत नाही, पण त्या गोष्टी जशा तशा राहिल्या पाहिजे.
1: वा मस्त. एकूणच ह्या गप्पा संपूच नाही असं वाटतंय, पण आपल्याला वेळ सांगतेय की इथे थांबलं पाहिजे. आज रिया आपल्या स्टुडिओमध्ये आली आणि तिचा सगळा आयुष्याचा प्रवास तिने इतक्या छान पद्धतीने उलगडून सांगितला. यापुढेही तिचं कार्य असंच बहरत राहू अशा आपण तिला सदिच्छा देऊया आणि आतापुरतं इथेच थांबूया. आज आपण गप्पा मारल्या नाशिक मधली एक उत्कृष्ट अभिनेत्री, गायिका आणि इन्फ्लुएन्सर रिया राज हिच्याशी. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
2: नामको बँक शैक्षणिक कर्ज, नामको विद्या साधना
3: आणि हे शैक्षणिक कर्ज मिळते आहे फक्त 9% पाच लाखांपर्यंत तारणाची आवश्यकता नाही.
2: कर्ज मर्यादा 50 लाखांपर्यंत,
3: परतफेड कालावधी 5 ते 10 वर्ष.
2: आजच जवळच्या नामको बँक शाखेला भेट द्या.
4: अग्नि या चित्रपटामधलं गीत मोहम्मद अजीज आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं गीत, आणि ही गीतरचना आहे आनंद बक्षी यांची. संगीत दिला आहे लक्ष्मीकांत प्यालेलाल यांनी.

0: इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय पण कन्फ्यूज आहात.
1: कम्प्युटर घ्यावं की आयटी, एआय, मेकॅनिकल की दुसरी कोणती ब्रांच निवडायची?
0: तुमचं करिअर फक्त 4 वर्षांसाठी नसतं, ते असतं पुढच्या 40 वर्षांसाठी आणि योग्य करिअर डिसिजनच बनवतं सक्सेसफुल फ्युचर.
1: म्हणूनच एड्युकॉन घेऊन आले आहे एक्सपर्ट एज्युकेशनल काउन्सिलिंग, योग्य करिअर गायडन्स, राईट ब्रांच सिलेक्शन, राईट कॉलेज सिलेक्शन आणि तुमच्या फ्युचर साठी योग्य डिरेक्शन.
0: आजच संपर्क करा एड्युकॉन, स्वप्नील जोशी, 9422283655.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: दुपारचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
4: विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।
6: बाय पण भारी देवा, बाय पण भारी र,
7: बाय पण भारी देवा, बाय पण भारी र।
8: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज। मंडळी, सावित्री अबॅकस या आपल्या कार्यक्रमात सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण आणखीन एका शिक्षिकेशी या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत। आज आपल्याशी बोलत आहेत गीतांजली थोरात, या सुद्धा आज आपल्याशी जोडल्या आहेत। गीतांजली मॅडमांशी आपण संवाद साधूयात, त्या कुठून आपल्याशी बोलतायत, त्या काय सध्या करत आहेत आणि त्यांनी काय शिक्षण घेतलंय। गीतांजली मॅडम, मनापासून स्वागत आहे आपल्या या सावित्री अबॅकस या कार्यक्रमात। सगळ्यात पहिले आपल्या श्रोत्यांना सांगा की आपण कुठून बोलत आहात।
9: नमस्कार मॅडम, मी गीतांजली थोरात, मी नवीन पनवेलीतून बोलत आहे आणि मी शिक्षक होते पूर्वी, आता मी अबॅकसचा कोर्स जॉईन केलाय, त्याच्यामुळे मी आता अबॅकस मुलांना शिकवते।
8: आपलं काय शिक्षण झालंय?
9: मॅडम माझं शिक्षण DEd झालं आहे। मी पहिले प्रायमरी टीचर म्हणून 10 वर्षापूर्वी मी जॉब केला होता, पण माझी मुलं झाल्यावर मी हा जॉब सोडून दिला। मग मला काही हेच नव्हतं, म्हणजे पुढे मुलांना वेळ देणं गरजेचं होतं, त्याच्यामुळे तो जॉब मी करू शकले नाही। आणि मग नंतर मी असा विचार केला, आता मुलं मोठी झालीत, आता आपण सेटल झालोय, तर माझ्या मुलाला म्हणजे अभ्यासचं एक दिवशीच्या मित्रांनी सांगितलं की मला पण लावायचं, तर त्याला मी 1 महिना लावला अभ्यास, तर ते मला इझी वाटलं। नंतर मग माझी एक मैत्रीण आहे जी नरेंद्र सरांकडे त्यांनी कोर्स केला होता, त्यांचा मी स्टेटस बघितल्यावर मी त्यांना विचारलं की मॅडम तुम्ही हा कोर्स कुठे केला, तर त्या मॅडमनी मला नरेंद्र निकुम सरांचा नंबर दिला। मग मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला की मला पण हा कोर्स करायचाय, तर सरांनी आम्हाला ग्रुपमध्ये इन्वॉल्व्ह करून मला ह्या अबॅकसचे ट्रेनिंग दिली आणि मी पूर्ण तो कोर्स कम्प्लीट केला।
8: बरं, आपलं शिक्षण लग्नाआधी झालंय का लग्नानंतर?
9: माझं शिक्षण टीचरचं लग्न आधी झालंय।
8: आणि शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण नोकरी केली होती का?
9: हो, मी 3 वर्ष नोकरी केली होती शिक्षिकेची नेरुळ मध्ये। मग जसा मला मुलगा झाला 2016 मध्ये, तसा मी जॉब सोडला 2016 ते कंटिन्यू, आता 2026 मी जॉब करते।
8: आणि मग आता आपण सध्या काय करत आहात?
9: मी आता सध्या फक्त अबॅकसचे ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लास घेते, कारण माझी मुलगी पण ना अजून लहान आहे, 3 वर्षाची ती आता।
8: आपण आपल्या विषयी सगळं जाणून घेतलं, आता आपण वळूयात आपल्या मूळ मुद्द्याकडे। मला सांगा की अबॅकस हे करावंच का बरं वाटलं, किंवा त्याच्यामध्ये आवड कशी निर्माण झाली?
9: मॅडम आवड मला ना माझ्या मुलाला, मी 1 महिना आधी जेव्हा कोर्स लावला होता हा अबॅकसचा, तर त्याची जी ट्रेनिंग बघून म्हटलं की हे आपण पण करू शकतो, हे खूप इझी आहे, त्यांनी मला सांगितलं मम्मी अगं खूप इझी आहे, तू पण करू शकतेस। मग मला त्याच्यामध्ये मी त्याचे क्लास जे आहे ना ते बाजूला बसून मी बघत होते की ह्या कशा शिकवतात, मग ते फिंगर्स, ते मेंटली मॅथ, हे मला ना आपोआप त्याच्या मुलामुळे मला पण समजायला लागलं। मग मी पण ठरवलं की आपण काही शिक्षिकेचा जॉब करू शकत नाही मुलीला बघून मुलाला बघून, त्याच्यामुळे मी हे ठरवलंच की अभ्यास हा एक कोर्स केला ना की मी एक मला स्वतःला सुद्धा असं घरी एक काम सुद्धा मिळेल, जेणेकरून मला 8 तास बाहेर नाही जावे लागणार, त्याच्यामुळे मी हा अबॅकसची ट्रेनिंग सरांकडे घेतली आणि मी स्वतःचे आज क्लास चालू केले। मला खूप मनापासून वाटतं की मुलांना शिकवते ना, तर त्याच्यात मला आनंद मिळतो की मुलांना ते समजतं।
8: वा, खूप छान। जेव्हा आपला हा प्रवास सुरू झालाय तेव्हा कशा पद्धतीने आपलं शिक्षण सुरू झालं? ब्रेन ट्रेन बरोबर?
9: ब्रेन ट्रेन बरोबर, सरांनी तर मला खूप छान पद्धतीने अबॅकसची ट्रेनिंग दिली आणि मुलांना कशा संवाद कसा साधायचा, त्यांच्याशी कसं बोलायचं, त्यांना कसं शिकवायचं, याची सुद्धा आम्हाला त्यांनी छान ट्रेनिंग दिली, त्यामुळे मी सरांची खरंच मनापासून आभारी आहे। प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हे ज्ञान मी पोहोचवण्याचे प्रयत्न करते करते आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज मला मुलांमध्ये सकारात्मक बदल घडवण्याची संधी मिळाली आहे. त्यासाठी मी नरेंद्र निकुम सरांचे खरंच मनापासून आभार मानते.
10: क्या बात है, खूप छान.
9: मला समाधान पण याचं वाटतं की एखादं मूल जेव्हा सुरुवातीला गणिताला घाबरतं पण आपण त्यांना काही महिन्यानंतर जेव्हा ही अभ्यासाची ट्रिक सांगतो तेव्हा ते वेगाने एकदम जलद गतीने गणित सोडवून इंटरेस्ट येतो गणित सोडवण्यासाठी. तर ह्याचं मला समाधान मिळतं की मी मुलांना हे शिकवली ट्रिक आणि त्यांनी ते पटाफट केले गणित.
10: आणखीन या क्षेत्रामध्ये आपल्याला काय करायची इच्छा आहे?
9: या क्षेत्रामध्ये काही आता मी हेच पुढे कंटिन्यू चालू ठेवणार आहे. टीचरचा जॉब भलेही मला दुसऱ्या स्कूलमध्ये कुठे भेटला तर मी अभ्यासच शिकवण्यासाठी जाईन असं तर माझं मत आहे. आणि हे घराघरात पोहोचवलं पाहिजे खरं तर अभ्यास, कारण मुलांचं याने डेव्हलपमेंट होतो ब्रेन.
10: जाता जाता आपण सगळ्या श्रोत्यांना काय सांगू इच्छिता?
9: मला खरंच वाटतं की घरकामात न बिझी राहता काहीतरी स्वतःसाठी करावे आणि स्वतःच त्यामध्ये काहीतरी प्रोत्साहन होऊन मुलांना पण काहीतरी शिकवावे असंच मला वाटतं. की एक सकारात्मक विचार आपल्या दृष्टिकोनातून दुसऱ्यांपर्यंत पोहोचवावा असा माझा संदेश असेल.
10: तुमच्या या अनुभवातनं किंवा तुमच्या या कामातनं अनेक स्त्रियांना यामधून प्रेरणा मिळणार आहे. तुमचं काम खरंच खूप छान आहे. खरंच खूप

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
2: बप्पी लहिरी यांच्या संगीताने सजलेलं, रेश्मा यांनी गायलेलं इंदिवर यांचं गीत आता ऐकूयात. चित्रपट आहे गीत.

कार्यक्रमात आता ऐकणार आहोत लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीतरचना माया गोविंद यांची, संगीत दिलं आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि हे गीत ऐकूयात जलते पदन या चित्रपटामधलं.

कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकूयात अनुभव या चित्रपटामधलं. गीता दत्त यांनी गायलेलं हे गीत आहे गुलजार यांचं, संगीतकार कानू रॉय.

बॉम्बे ह्या चित्रपटामधलं महबूब यांचं गीत आता ऐकूयात. गायक स्वर कविता कृष्णमूर्ती, उदित नारायण आणि जी व्ही प्रकाश यांचा. संगीतकार ए आर रहमान.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 02352 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.
2: ऐकूया कुदरत या चित्रपटामधलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आशा भोसले यांच्या आवाजात. संगीत दिलं आहे राहुल देव बर्मन यांनी.

0: यार दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अॅनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरनं शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी, अंगणात, पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
3: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी.
2: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्यायोगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
3: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.
4: हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता ऐकूयात दोस्त और दुश्मन या चित्रपटामधलं गीत. असद भूपाली यांची गीतरचना ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजात. गीताला संगीत आहे राजकोमल यांचं.

यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वाची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वाची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मोलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

शिल्प प्रेझेंट वोकल एरेना सीजन 1 विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी सोलो सिंगिंग कॉम्पिटिशन. विजेत्यांना मिळणार आकर्षक रोख रक्कम. नाव नोंदणीची अंतिम तारीख 31 जुलै 2026. अधिक माहितीसाठी संपर्क 9527855582.

आणि आता त्यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत हमशकल या चित्रपटामधलं. आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत दिलं आहे राहुल देव बर्वन यांनी. आणि हे गीत ऐकूयात किशोर कुमार यांच्या आवाजात.

0: रेडिओ विश्वास टाइम चेक टाइम चेक
1: रात्रीचे 11 वाजले आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 FM. तुमचं जगणं तुमचा आवाज.
0: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक.
1: संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक. संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
5: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
6: अरे हे सर्व रेडिओ विश्वासच्या ऍड मुळे शक्य झालं.
5: हो, पण फार खर्च आला असेल ना?
6: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
5: काय सांगतो?
6: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 8300016512 किंवा 2 47 26 26 या आमच्या क्रमांकावर.
7: नमस्कार मॅडम, विश्वास
8: रेडिओ मधूनच बोलताय.
7: मी नवनाथ सागर मधूनच बोलते, मंदा कुलकर्णी. तर हे गाणं ऐकायचं लव कसं रामायण गाते. खूपच छान कार्यक्रम आमचं, त्याशी गाणं लावलं होतं तुम्ही. खूपच छान कार्यक्रम आहे ना. आता तर खूपच छान लागून राहिलं सकाळी बघते घेत. विश्वास रेडिओ धन्यवाद आहे बिचार तुमचं. सगळ्यांना धन्यवाद आहे माझा.
8: थँक्यू सो मच.

0: मी चंदा पवार बोलते सरस्वती चौकात ना नाशिक.
1: बोला मॅडम.
0: हा मला गाणं कळवायचं होतं.
1: कोणतं गाणं द्यायचं होतं?
0: कशासाठी आता पिती कुठे तुझी धाव, माणूस तुझे नाव रे माणूस तुझे नाव. ते गाणं ऐकायचं होतं मला. त्याचे ते ना उपदेश पर गीत आहे ना, मग आपल्याला सर्वांना त्याच्यातून उपदेश होतो ना म्हणून.
1: बरोबर बरोबर, अगदी छान. हो हो, थँक्यू.

0: हॅलो
1: हॅलो मॅडम.
0: हा, रेडिओ विश्वास मधून बोलते, बोला.
1: हो, आमचं एक गाणं सांगायचंय.
0: हो हो, सांगा ना.
1: मी मंदा सिंपी नवनाथ नगर मधून बोलते.
0: हो का? अच्छा, बोला ना. हो
1: हो, आम्ही गुलालो उधळी तरंग.
0: उधळी तरंग?
1: हा, उधळी तरंग. नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग.
0: हो हो, अरे वा, खूप छान गाणं. अगदी आषाढी तर जवळ आलेलीच आहे, सो त्याच अनुषंगाने खूप छान आहे. तुमच्यामुळे सगळ्यांनाच ऐकायला मिळेल.
1: हो ना.
0: हो,
1: मला एक अभंग आहे. हा,
0: हो, अभंग आहे.
1: हा, मी आजपास जात असते. हो हो, आम्ही ऐकतो. आम्ही बरोबर त्या दिवशी पाठ वगैरे घेऊनच बसतो. कुलकर्णी ना, त्यांच्या ऐकते मी.
0: हो, थँक्यू.

0: यार दीदी, या वेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: हॅलो, रेडिओ विश्वास 90.8, आरजे मुग्धा बोलते.
3: नमस्ते नमस्ते मॅडम, आज माझ्या नातवाचा वाढदिवस आहे, शार्दूल नाव बाळा आमच्या. हा तर त्याच्या वाढदिवसासाठी एक गाणं लावायचं होतं फर्ज चित्रपटातील, मोहम्मद रफी यांनी गायलेलं, बार बार तीन ये आहे, बार बार तीन ये गाय तुझे हजारो, हा हे गाणं लावायचं होतं.
2: माझ्याकडनं रेडिओ विश्वास कडून पण शार्दूलला खूप हार्दिक शुभेच्छा.
3: ओके मॅडम, ओके, थँक्यू
2: थँक्यू.
4: लेटेस्ट अपडेट्स के लिए अल्ट्रा चैनल्स को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करें.

0: हॅलो, रेडिओ विश्वास 90.8 मधून बोलते.
1: हा हॅलो मॅडम, मी सविता डिंगोरे बोलते.
0: बोला ना.
1: मला गाणं द्यायचं होतं.
0: हो हो,
1: लोफर पिक्चर मधलं तेरे इश्को में मरना जाओ कहीं.
0: ओके.
1: धर्मेंद्राचा जुना पिक्चर.
0: हा हा, येस, थँक्यू.

0: हॅलो, रेडिओ विश्वास 90.8 मधून आरजे मुग्धा बोलते.
1: मला गाणं द्यायचं होतं.
0: हा हा, द्या ना. कुठून बोलताय?
1: नाशिकहूनच बोलतोय.
0: अच्छा, बोला.
1: आराधा ना म्हटलं, कोणा कागद काही म्हणले.
0: हो हो, अच्छा.
1: राजेंद्र काळे, इंदिरा नगर.
0: ओके, ठीक आहे, काही हरकत नाही.
1: हो, थँक्यू.
0: हो, येस, थँक्यू.

0: हॅलो, रेडिओ विश्वास 90.8 मधून
1: बोलतोय. आपले फनवाईस ना?
0: हो हो, बोला.
1: हा, मी विश्वास वेदिके बोलतोय. आणि फनवाईस जे की पलक पित्रजक आणि पलक फिल्म पलक पित्रजक आहे. आणि ओ सदना बळका बालाई आता मी त्याला ते गाणं ऐकायचं होतं. बळका म्हणजे पाऊस पाऊस करता गाणं आवडते
0: म्हणजे
1: गायिका लता मंगेशकर आहे. आणि मित्र परिवार आहे, माझं काही मित्र परिवार आहे. आणि आई वडील वडील ते गाणं ऐकायचं होतं. आई वडील आणि सगळं गाणं खूप आवडते त्यांना म्हणून.
0: हो हो, नक्कीच. धन्यवाद धन्यवाद.
1: कळसगळ गाणं खूप आवडतं आई वडिलांना. कळसगळ गाणं आवडतं म्हटलं माझ्या आई वडिलांना खूप म्हणून.
0: हो का? बरं, काही नाही, काही हरकत नाही, आपण लावू त्यांच्यासाठी.
1: नक्की लावू. धन्यवाद
0: धन्यवाद.

कार्यक्रमात आता ऐकूयात गीतकार रवींद्र जैन यांच्या संगीताने सजलेलं गीत गाता चल या चित्रपटामधलं गीत. हे गीत ऐकूया जसपाल सिंग, हेमलता आणि चेतन यांच्या आवाजात.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात हे गीत ऐकूयात. कर्म या चित्रपटामधलं भरत व्यास यांच्या गीताला संगीत आहे राहुल देव बर्मन यांचं, आणि हे गीत ऐकूयात मुकेश यांच्या आवाजात.

0: टाइम चेक।
1: मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

0: ऑडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.
1: श्री गुरु चरण सरोज रज निज

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाहपूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83 800 16 512 ह्या क्रमांकावर.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या क्रमांकावर.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: दीदी, यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो लगेचच कॉल करतो.
2: अंती हूं मैं उस पद का, अंत नहीं जिसका, आस मेरी है जिसकी दिशा, आधार मेरे मन का.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचा एक वाजलाय आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी।
3: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध। विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या आमच्या क्रमांक

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5352-47-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

नाशिककर मी श्रेया बुगळे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना? तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

0: रेडिओ विश्वास टाइम चेक, टाइम चेक।
1: रात्रीचे 2 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
1: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध। ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा।
4: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।
1: रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा। रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज।

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

विविध क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।

0: नमस्कार, मी अजित बुरे. आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं, तुमचा आवाज, रेडिओ विश्वास.
1: लेफ्ट, राईट, डेबरी, टाय.

0: विश्वास टाइम चेक टाइम चेक।
1: रात्रीचे 3 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज।
2: दिस आर इज ब्रॉट यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
3: संचयात समृद्धी।
4: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध, विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी।
5: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज।

रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: आता अभिजात शास्त्रीय संगीताचा आस्वाद तुमच्या आमच्या घरी अंगणात पार्किंग किंवा अगदी टेरेस वरती आयोजित करणं अगदी सोपं.
1: सूरविश्वास, सूरविश्वास कुमार मंच, अष्टोप्रहर स्वरहोत्र, यानंतर नवी कोरी संकल्पना सूर आमच्या घरी. संकल्पना विनायक रानडे, चार चौघ, ग्रंथ तुमच्या दारी.
0: या नव्या कोऱ्या संकल्पनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबानं वर्षातून किमान एक वाढदिवस सकाळी शास्त्रीय संगीताचं गायन किंवा वादन आपापल्या सोयीनुसार जरूर करावं, ज्या योगे अभिजात शास्त्रीय संगीताचा प्रचार आणि प्रसार सहज शक्य होईल.
1: फक्त आपण आपल्या क्षमतेनुसार गायक आणि वादकांचा यथोचित मानसन्मान करावा. संयोजनासाठी मदत लागल्यास जरूर संपर्क साधावा. 94-23-97-23-94 किंवा 99-222-25-777.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990 दशकापर्यंतची हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8380016512 या क्रमांकावर.

आपल्या लाडक्या पाळीव प्राण्यांची काळजी आणि त्यांची संपूर्ण माहिती या सगळ्याच गोष्टींचा माहितीपूर्ण वेध घेऊया आमच्या दुनिया पाळीव प्राण्यांची या महत्त्वपूर्ण कार्यक्रमातून. जरूर ऐका दर मंगळवारी संध्याकाळी 5 वाजता आणि पुनःप्रसारण दर शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजता. सादर करते डॉक्टर सुनील देशपांडे फक्त रेडिओ विश्वासवर.

स्मार्ट युनिसेफ आणि रेडिओ विश्वास यांच्या संयुक्त विद्यमानाने सादर करतोय आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या विशेष उपक्रमाचे शीर्षक गीत. या गीताचे बोल आहेत रेडिओ विश्वासची आरजे प्रिया जैन हिचे. तर हे गीत गायले आहे गायक रामवाणी आणि गायिका अनुजा देवरे यांनी. त्यांना साथ संगत लाभली आहे तबला जगदीप सोनवणे, कीबोर्ड कृपा परदेशी, ढोलकी श्रेयस मांडवडे आणि या संपूर्ण गाण्याचे संकलन फेदरटा स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. चला तर ऐकूयात रेडिओ विश्वासची निर्मिती असलेले आरंभ सुरुवातीचे क्षण मुलाचे या उपक्रमाचे हे शीर्षक गीत.

0: दीदी यावेळेस मला तुझ्या वहिनीला खूप स्पेशल गिफ्ट द्यायचंय.
1: अरे मग दे ना, एवढा का विचार करतोयस?
0: पण काय द्यायचं तेच समजत नाहीये ना.
1: अरे रेडिओ विश्वास आहे ना,
0: म्हणजे
1: आता बर्थडे असो किंवा अनिव्हर्सरी, आपल्या प्रियजनांना आपण रेडिओ विश्वास वरन शुभेच्छा देऊ शकतो.
0: ते कसं काय?
1: फक्त 500 रुपयांमध्ये आपण या शुभेच्छा देऊ शकतो. तर लगेचच कॉल कर 8380016512 किंवा 8380016500 या नंबरवर.
0: हो.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8300016512 आणि 0253-2746-2626 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 26 26 या आमच्या

0: पहाटे असे 4 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचं जगणं तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक,
2: संचयात समृद्धी.
0: आता विश्वास बँकेच्या मोबाईल ऍप मार्फत इंटर ब्रांच ट्रान्झॅक्शन आणि नेफ्ट सुविधा अर्थातच NEFT उपलब्ध. ग्राहकांनी ऍप रजिस्ट्रेशनचा फॉर्म नजीकच्या शाखेत भरून सदर सुविधेचा जरूर लाभ घ्यावा.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: एकीकडे दासबोधात जीवनाच्या सर्व पैलूंचा ज्यांनी तपशीलपूर्वक शोध घेतला, प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय घालून ज्यांनी प्रापंचिकांनाही दिलासा दिला, राजकारण, व्यवहार, लेखन, संसार या सामाजिक तत्व व्यवहारांचं ज्यांनी परखड निरूपण केलं, त्या समर्थांनी या सर्वांचंही एक मूलभूत सार सांगितलं, रामभक्ती हाच मोक्ष आहे, साराचे हे सारं राम नाम. ते गवसलं की कल्पतरू आणि चिंतामणीलाही कोण विचारतो, राम असेल तरच राम आहे, राम नसेल तर कशातही राम नाही. ही दृढता, ही श्रद्धा, हीच अनुभूती.

विश्वास आहे का जगभरात कुठेही आणि कधीही? त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

0: अरे तुझ्या व्यवसायाला एवढी प्रसिद्धी कशी काय मिळाली?
1: अरे हे सर्व रेडिओ विश्वाच्या ऍड मुळे शक्य झालं.
0: हो पण फार खर्च आला असेल ना?
1: नाही रे, फक्त 100 रुपयात 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली मला.
0: काय सांगतो?
1: हो, आता तुम्हाला पण तुमचा व्यवसाय 5 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी, तेही फक्त 100 रुपयात. तर मग आजच कॉल करा 83800 16512 किंवा 247 2626 या

0: तुमचं सुद्धा लग्न ठरलंय का?
1: किंवा तुम्ही रिलेशनशिप मध्ये आहात आणि लग्नाच्या बंधनात अडकायचं म्हणताय?
0: तर मग लग्नाच्या आधी तुमचं प्री मॅरिटल काउन्सिलिंग होणं फार गरजेचं आहे.
1: राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेऊन आलो आहोत विवाह पूर्व समुपदेशन तेरे मेरे सपने.
0: त्यासाठी आजच संपर्क करा रेडिओ विश्वासच्या कार्यालयात सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत. अधिक माहितीसाठी संपर्क 0253 2 47 26 26 किंवा 83800 16512 ह्या क्रमांकावर.

आपकी फरमाइश। श्रोते हो तयार आहात ना तुमच्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवून रेडिओ वरून ऐकण्यासाठी? आता फक्त नाशिकच नाही तर जगभरातील श्रोते सुद्धा या कार्यक्रमात जरूर सहभागी होऊ शकता आणि आपल्या आवडीची गाणी ऐकू शकता, कारण रेडिओ विश्वास हे चॅनल ऍपच्या माध्यमातून आपण ऐकू शकणार आहात जगभरात कुठेही आणि कधीही। त्यासाठी डाउनलोड करा प्ले स्टोर वरून किंवा ऍप स्टोर वरून रेडिओ विश्वास हे ऍप। कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपण आम्हाला दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत फोन करू शकता। त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 8380016512। आपल्या आवडीची गाणी आपण ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत। तेव्हा जरूर सहभागी व्हा आणि आपल्या आवडत्या गाण्यांचा आनंद घ्या। गाणे गा।

0: पहाटेचे 5 वाजले आहेत आणि तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास, तुमचा जगणा तुमचा आवाज.
1: दिस आर इज ब्रॉट टू यू बाय विश्वास कोऑपरेटिव्ह बँक, संचयात समृद्धी.
2: विश्वास बँकेची ATM सुविधा उपलब्ध. विश्वास कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नाशिक, संचयात समृद्धी.
3: नमस्कार नाशिककर, मी विश्वास ठाकूर बोलतोय आणि आपण ऐकत आहात रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.
4: आता रेडिओ विश्वास ऐका जगभरात कुठेही आणि कधीही. त्यासाठी प्ले स्टोअर वरून किंवा ऍप स्टोअर वरून रेडिओ विश्वास हे ऍप डाउनलोड करा आणि सुमधुर संगीताबरोबरच आस्वाद घ्या दर्जेदार कार्यक्रमांचा. रेडिओ विश्वास, अभिजात संस्कृतीचा सुमधुर आवाज.

फरमाईश, आता रसिकांची आवड होणार रेडिओ विश्वासची सुद्धा आवड. श्रोते हो, घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी तुम्ही फरमाईश केलेल्या गीतांवर आधारित नवा कोरा कार्यक्रम आपकी फरमाईश. या कार्यक्रमात आपल्या आवडीचं गाणं आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण दर गुरुवारी सकाळी 11 ते 5 या वेळेत आपल्या आवडीची 1990s हिंदी आणि मराठी गाणी आम्हाला फोन करून कळवू शकता. आणि आपल्या आवडीची हीच गाणी आपण रेडिओवरनं ऐकणार आहात दर रविवारी संध्याकाळी 5 ते 6 आणि रात्री 11 ते 12 या वेळेत. तेव्हा आता आपल्या आवडीची गाणी आमच्यापर्यंत पोहोचवा आणि आनंद घ्या आपल्या आवडत्या गीतांचा. कार्यक्रमात भाग घेण्यासाठी जरूर संपर्क साधा 8300016512 या क्रमांकावर.

0: राज, आपण लग्न कधी करायचं?
1: अगं गौरी, लग्न तर करूच, पण त्यानंतर तू टिपिकल बायको सारखे तर नाही वागणार ना?
0: आणि तुझं काय, आपल्यातली मैत्री लग्नानंतर पण अशीच राहील ना?
1: मग आता पुढे काय करायचं?
2: आता काय करायचं ते मी सांगते. राष्ट्रीय महिला आयोग आणि रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमानं घेऊन आलो आहोत तेरे मेरे सपने, हे विवाह पूर्व समुपदेशन म्हणजेच प्री मॅरिटल काउन्सिलिंग.
1: पण मग संपर्क कुठे करायचा?
2: अगदी सोपंय, रेडिओ विश्वासच्या ऑफिसला सोमवार ते शनिवार सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही नक्की भेट देऊ शकता. किंवा अधिक माहितीसाठी जरूर संपर्क करा 8380016512 आणि 02-5327-2426 या क्रमांकावर.
0: हे छान झालं, म्हणजे लग्नानंतर सुखी संसार कसा करायचा याचं ट्रेनिंग आत्ताच मिळणार.
1: चला, म्हणजे माझी सुटका झाली.

क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला जाणून घेऊया आपल्या विशेष कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे रोटरी आरोग्यमाला। सुदृढ आयुष्यासाठी चला ऐकूया रोटरी आरोग्यमाला। सादर करते डॉक्टर हरी कुलकर्णी। प्रसारण दर शनिवारी सकाळी 7:35 आणि पुनःप्रसारण दर शनिवारी रात्री 8:30। तेव्हा ऐकायला विसरू नका रोटरी आरोग्यमाला।